भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 31 दशक तिसरे समास 3 सगुण परीक्षा जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत दुसऱ्यांदा

तो द्वेष करायला लागला, त्यांना शारीरिक त्रास द्यायला लागला, निष्ठुर बोलून प्राणीमात्रांमध्ये अंतर निर्माण करू लागला, नीती सोडून दिली, अनितीने वागू लागला, सदा सर्वकाळ गर्व बाळगू लागला, पूर्वजांना फसवलं, श्राद्ध केलं नाही, कुळधर्म केलं नाही, बहिणीला सवाष्ण आणि मेवण्याला ब्राह्मण सांगून पाहुण्यांवर भागवलं, हरिकथा आवडेनाशी झाली, देव नकोसा झाला, उगीच स्नान संध्या कशासाठी करायची असा प्रश्न विचारू लागला, पैशाची अभिलाषा वाढली आणि त्यासाठी तो विश्वासघात करायला सिद्ध झाला, तारुण्याच्या गर्वाने उन्मत्तपणे मातला, तारुण्य असले तरी धीर नव्हता, त्यामुळे करायला नको ते महापाप करीत राहिला, बायको केली ती पण लहान वयाची, धीर धरत नाही म्हणून तो ओळखी पाळखी विसरायला लागला, माय बहिणीला विचारेनासा झाला, दुसऱ्याच्या घरी पाप केले, शेवटी राजाच्या द्वारे त्याला दंड झाला तरी त्याच्यामध्ये बदल होईना, परस्त्रीला पाहून त्याच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण व्हायला लागली आणि पुन्हा पुन्हा तो कष्टी होऊ लागला, अशा प्रकारचे अनेक पापे त्याने केली, शुभ अशुभ काही उरलं नाही, त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दोष भरून राहिले, सगळ्या शरीरामध्ये व्याधी निर्माण झाली, क्षयरोग झाला, आपल्याच भोगामुळे सर्व दोष निर्माण झाले, दुःखामुळे सर्वांग फुटले, नाक बसले, चांगली लक्षणे जाऊन वाईट लक्षणे दिसायला लागली, देहाला क्षीणता आली, नाना व्यथा निर्माण झाल्या, तारुण्य शक्ती राहिली नाही, प्राणी खंगला, सर्वांग दुखायला लागलं, देहाला अवकळा आली, अंग चळचळा कापू लागलं, शक्ती नाही, हातपाय झडले, सर्व अंगात किडे पडले, लहान थोर लोक पाहून थुंकू लागले, विष्ठा जमा झाली, भौतिक घाण झाले, आता जीव जगतो की मरतो असे वाटू लागले, आमच्या पापाचा घडा भरला नाही का देवा, आता मरण दे, जीवाला कष्ट होत आहे, दुःखामुळे घळघळा रडू लागलो, जो जो अंगाकडे पाहावे तो जीव तळमळू लागला, असे खूप कष्ट झाले, सगळी वाताहात झाली, दरम्यान दरोडा घालून चोरट्यांनी सगळं चोरून नेलं, आता इकडे ना तिकडे, आता समोर प्रारब्ध उभं राहिलं, आपल्या आपणच मलमूत्र सेवन करण्यासारखी दुःखदायक स्थिती उद्भवली, हळूहळू पाप सरत गेलं, तसं दुखणं कमी होत गेलं, वैद्याने औषध दिली, उपचार केले, मग मरता मरता वाचला, त्याला पुन्हा जन्म, त्याचा पुनर्जन्म झाला जणू काही, लोक म्हणाले आता पुन्हा माणसात आला, त्याने पुन्हा बायकोला आणले, पुन्हा संसार मांडला, पुन्हा स्वार्थबुद्धी धरली, जय जय रघुवीर समर्थ, हा भाग समाप्त झाला, आता पुढील भागात पुढील कथा आहे.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्व दुःखांचं मूळ देहबुद्धी आहे. परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नाही हे जाणणं महत्त्वाचं आहे. एखाद्या पाऊलवाटेनं जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्याच मार्गाला लागलो तर त्या पुढचा सगळा व्यवहार चुकत जाणार. एखादं गणित सोडवताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्या पुढचं सगळं गणित चुकत जातं. किंवा एखाद्या रोगाचं निदान जर बरोबर झालं नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते. त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचं आकलन जर बरोबर झालं नाही तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्ग

जाणणं फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावं, नेहमी आनंदात राहावं असं सर्वांनाच वाटतं. हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावं, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावं असंही आपल्याला वाटतं. खरं म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही. जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्याला सर्वांनाच असते. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपानं असल्यानं आपल्यालाही तसं राहणं साहजिकच आवडतं. पण आपली मुळात वाट चुकली आणि म्हणून त्यापुढचे सर्व व्यवहारही चुकत गेले. एखाद्याच्या परसातलं झाड पडल्यावर तो माझं झाड पडलं असं म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचं शरीर पडलं असं आपण म्हणत नाही, तो मेला असं म्हणतो. म्हणजेच मुळात चूक ही आहे की आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझा समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक. नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांची जोपासना करतो ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबवता ते नेतील तिकडं त्यांच्या पाठीमागं जाणं आणि त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणं ही तिसरी चूक. अशा रीतीनं चुकानी चुका वाढत जाऊन आयुष्याचं गणित मग साफ चुकतं. एखादं झाड तोडायचं असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंदा तोडतात. तसं नीतीधर्मानं वागणं म्हणजे देहाला लागलेल्या विकाराच्या फांद्या तोडण्यासारखं आहे. दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची. सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असं म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशानं लाभत असेल तर त्याच्या नामानंच. या नामाच्या सहवासात राहिल्यानं देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहानं मांडलेल्या प्रपंचावरचंही प्रेम कमी होईल. पुढं त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल. मी कोणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदात रहा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते। आज सुद्धा अनिरुद्ध जोशी सर माझ्यासोबत आहेत आणि आज सुद्धा त्यांच्याकडून आपण छान असे किस्से ऐकून घेणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत, आणि आज काय गमतीशीर किस्सा आमच्यासाठी तुम्ही घेऊन आलेले आहात? मागच्या दोन्ही भागांमधला किस्सा अतिशय छान होता, तर आज सुद्धा काहीतरी वेगळं आणि रंजक ऐकायला मिळणार अशी आम्हाला खात्री आहे। तर आज काय सांगाल?
1: पंचवटीमध्ये कपालेश्वराच्या मागे एक लालू आणि लच्छू नावाचे दोन कुल्फीवाले होते।
0: बर।
1: आणि माझे सिंधी लोकांशी फार लहानपणापासून ऋणानुबंध होते, त्यामुळे मला सगळ्यांची नावं बिवं, कोण कोणाचा साला मेवणा काय सगळं माहिती असायचं। तर तो जो लालू होता, तो लालू तिथून पंचवटीतून निघायचा आणि रविवार कारंजापर्यंत हातगाडीवरती कुल्फी विकत यायचा। तर त्याची नाशिक बेस्ट कुल्फी नावाची कुल्फी होती प्रसिद्ध, त्या स्वस्ताईच्या काळात 65-68 जमान्यामध्ये 75 आधी। तर तेव्हा ती 10 पैशाला छोटी आणि 20 पैशाला मोठी कुल्फी असायची, घट्ट एकदम लच्छेदार कुल्फी। तिच्यामध्ये एखाद दुसरी चारोळी निघायची, बदामाचे बारीक बारीक तुकडे कधी कधी असायचे, म्हणजे नुसताच बदाम मिलाय आणि पाणचट पाणी नुसतं असं नाही, खरंच दुधाची कुल्फी असायची, खूप छान असायची। म्हणजे तो त्या तिथून जेव्हा यायचा तर दुकानदार वगैरे वाट बघायची, मुलंसुद्धा वाट बघायची, हा कधी येईल आणि आपण त्याची कुल्फी खाऊ 10 पैशेवाली 20 पैशेवाली। आणि चांगला जोरात धंदा होता, म्हणजे मला कौतुक वाटलं। एकदा मी त्याच्या घरापाशी तिथे एका मित्राकडे गेलो होतो, त्याच्या घरामध्ये पाहून एखाद्या खूप मोठ्या बड्या व्यापाऱ्याचं घर असावं असं त्याचं घर शानदार होतं। मी शेजारी चौकशी केली, अरे म्हणे तुला वाटतं तर 10-20 पैसे वाटतं, पण म्हणे तो दिवसाला त्या जमान्यामध्ये 25-30 रुपये रोज कमवत असेल, जेव्हा आमच्या वडिलांना 300 रुपये पगार होता। अशी कौतुकाची बाब होती। तर आता त्याच्या पुढचा सांगण्याचा किस्सा म्हणजे आपल्याकडे नाशिकला सोमेश्वरचं जे मंदिर आहे, तो एकेकाळी आमच्याकरता लहानपणी पिकनिक स्पॉट होता।
0: बरोबर।
1: शहराच्या बाहेर, आता त्याच्याही पुढे लोक लहान मुलं बालवाडीत शाळेत येतात बसली। तर त्या जमान्यामध्ये तिथे आम्ही शिवरात्र, श्रावणी सोमवार अशा दिवशी आवर्जून जायचो सायकली वगैरे घेऊन। तर तिथे मला लच्छू सहकुटुंब दिसला, दोन पोरं बरोबर, तिथे 7-8 वर्षाची आणि नवरा बायको, अगदी बायको पदर बिदर डोक्यावर घेऊन, हातात पूजेचं ताट बीड, श्रद्धाळू एकदम। तर त्याला मी विचारलं, काय लच्छू आज गाडी नाही धंदा नाही आज? तर म्हटलं, केवढा मोठा दिवस, केवढी गर्दी आहे इथे। तर सांगायची गोष्ट, त्याला जेव्हा विचारलं त्याने इतकं सुंदर उत्तर दिलं मला, तो म्हणे माझ्या कुल्फीमध्ये मी असं काहीतरी वस्तू घालतो की जी उपासाला चालत नाही, आणि आजच्या एवढ्या महत्त्वाच्या महाशिवरात्रीसारख्या दिवशी लोक श्रद्धेने इतर वेळी उपास न ठेवणारे उपास ठेवतात, आणि आपण दूध मलाई कुल्फी म्हणून विकायची आणि एवढ्या शेकडो लोकांना कुल्फी उपास असलेल्यांना खाऊ घालायची आणि विकायन पैसे कमवायचे, हे फार मोठं पाप आहे म्हणे। या पापाचा भागी मी नाही होऊ इच्छित, त्याच्यापेक्षा मी सरळ त्या दिवशी सुट्टी करतो, श्रावणी सोमवारी पण करतो, आणि इतर वेळेलसुद्धा कोणी माणसाने तोंडाने विचारलं स्वतःहून का उपासाला चालेल ना म्हणून, तर मी फक्त डोळे मिटून आडवी मान हलवतो नका खाऊ म्हणून, लोक समजून जातात। पण मला त्या ठिकाणी कौतुक वाटतं की बऱ्याच वेळेला लोक सिंधी म्हणजे भेसळ, सिंधी म्हणजे लबाड, असं काहीतरी अपप्रचार सिंधी लोकांबद्दल केला जातो आणि करत होते, करतात, लोकांचे गैरसमज आहे त्याच्याबद्दल। पण सिंधी लोक धार्मिक बाबतीत एवढे श्रद्धाळू असतात की मला एक दिवस कमाई नाही झाली चालेल, पण मी हे पाप स्वतः करणार नाही, असं त्याने उत्तर दिलं होतं। मला खूप त्या दिवशी लच्छूबद्दल कौतुक वाटलं आणि आदर वाटला।
0: नक्कीच, खूपच छान आणि वेगळा असा किस्सा आज तुम्ही आम्हाला सांगितलात, आणि आता वेळ झाली या कार्यक्रम इथेच थांबण्याची। रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृती आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपल्या स्टुडिओत आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. आज सुद्धा नवीन प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर मी हजर झालेली आहे. बघूया आजच्या भागात ते आपल्याला कशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, बऱ्याच दिवसांपासून आपण स्तनपानाबद्दलची ही जी मालिका सुरू केलेली आहे ती सगळ्यांच्याच उपयुक्त आणि फायदेशीर ठरतीये हे आपल्याला येणाऱ्या प्रतिक्रियांमधनं आपल्याला समजत आहेत, आणि त्याचमुळे आपल्याला नवीन नवीन प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहेत किंवा श्रोत्यांच्याही मनातले प्रश्न आपल्याला समजत आहेत. त्याच अनुषंगानं आता आजच्या भागातला पहिला प्रश्न असा आहे की प्रसूतीनंतर भरपूर दूध येत आहे अशा सुद्धा माता असतात का, की आजकालच्या दिवसात कोणालाच जास्त दूध नसतं? म्हणजे ह्या दोन गोष्टी माझ्या मनात आहे. आणि जर जास्त दूध एखाद्या मातेला येत असेल तर मग त्यांना काही प्रॉब्लेम पण येतो का, याच्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल?
1: अगदी महत्त्वाचा प्रश्न तू आज विचारलेला आहेस. आता सगळ्याच मातांना दूध नाही असं नाही बरं.
0: अच्छा.
1: मागच्या काही सेशन्समध्ये आपण बघितलं की दूध आहे पण परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो, त्यामुळे सगळ्यांनाच दूध कमी असतं असं नाही. बऱ्याच वेळेला परसेप्शन असतं की दूध कमी आहे पण दूध असतं. आणि आता तू म्हणतेस तसं भरपूर दूध असणाऱ्या पण काही माता असतात.
0: बर.
1: आणि त्याला आपण बऱ्याच वेळेला जर गरजेपेक्षा जास्त दूध असेल तर त्याचा काय त्रास होतो हे आपण बघूया. त्याला हायपर लॅक्टेशन असं म्हणतात. मग असं का बरं होत असेल, तर याचं कारण आहे. हल्लीच्या सगळ्या माता या उच्च शिक्षित असतात, बऱ्याच वेळेला त्या वयाने तिशीच्या पुढच्या असतात आणि त्या खूप जास्त विचार करत असतात. सतत त्या गुगलवरती सर्च करत असतात, इकडून माहिती घे तिकडून नॉलेज घे, पण त्यांच्यापर्यंत बऱ्याच वेळेला योग्य ऑथेंटिक नॉलेज पोचतंच असं नाही. आणि मग अर्धवट माहितीच्या आधाराने काही माता काय करतात, पंपिंग सुरू करतात आणि मग त्यांना दूध भरपूर असतं, बाळ पीत पण असतं, पण त्यांना ती खात्री नसते. त्यांना डाऊट असतो मनामध्ये की दूध येत आहे का नाही, दूध पुरत आहे का नाही, मला बघायचंच आहे काढून. आणि मग पंपिंग केल्यानंतर होतं काय की मुळात बाळ भरपूर पीत असतं आणि मग पंपिंग केल्यानंतर ब्रेनला असं वाटतं की डबल दुधाची गरज आहे का काय, आणि मग दूध डबल तयार व्हायला लागतं. मग दूध जसं डबल तयार होतं तर त्याला हायपर लॅक्टेशन असं म्हणतात. आणि मग दुधाचा फ्लो जोरात येतो, जोरात दुधाचा फ्लो आला की बाळाला ठसका लागतो, बाळ घाबरल्यासारखं होतं आणि मग काही वेळेला हे दूध नाकातोंडातनं बाहेर येतं आणि मग बाळाला जीव घाबरा होतो आणि मग ते बाळ प्यायलाच नाही म्हणतं. मग ते बाळ आईचं दूध प्यायला घाबरायला लागतं.
0: बरं.
1: आणि आईला असं वाटतं माझं दूध त्याला आवडतच नाही आणि मग ती असा विचार करते, ती दूध पाजणं बंद करते. मग हळूहळू ती काय करते, सगळंच दूध पंप करून बाटलीनी पाजायला लागते. आणि मग एक स्टेज अशी येते की बाटलीनी पिता पिता बाळ डायरेक्ट छातीवर प्यायला नाही म्हणतं आणि मग अशा हायपर लॅक्टेशनच्या मदरचा खूप प्रॉब्लेम होतो.
0: नक्कीच.
1: त्यामुळं पंपिंग करणं हे सुद्धा गरज असेल तेव्हा आणि डॉक्टरनी लॅक्टेशन कन्सल्टंटनी सांगितलं तरच करावं, अन्यथा कारण नसताना पंपिंग करणं याचा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की सगळ्या मातांना मी वारंवार सांगत आलेली आहे की त्यांना किती दूध येतं हे बघण्याचा त्यांनी अट्टहास करू नये. दूध येणारच आहे, दूध येत आहे, जसं बाळ तयार झालं तुम्ही माणसासारखं माणूस घडवला आहे, मग त्याचं दूध नाही का घडवू शकणार? त्यामुळं दूध तर तुम्हाला येणारच आहे. साधी सोपी गोष्ट करा, बाळाच्या युरिनवरती वॉश ठेवा. 24 तासात 6 पेक्षा जास्त वेळा युरिन होत असेल आणि महिन्याभरात 0.5 किलोपेक्षा म्हणजे 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला नक्कीच दूध पुरतं आहे हे लक्षात घ्यावं. आणि बाटलीत काढून पंपिंग करून ते बघण्याचा अट्टहास करू नये, स्वतःवरती विश्वास ठेवावा आणि पंपिंग करून हायपर लॅक्टेशनचा प्रॉब्लेम क्रिएट करू नये. हा तर आपण स्वतः मानवनिर्मित प्रॉब्लेम आहे, नाही का? हा अट्टाहास आणि त्याच्या पायात निर्माण झालेला अति जास्त दुधाचा स्त्राव, त्यामुळं जेवढी गरज आहे तेवढंच बाळाला दूध तयार करणं ही निसर्गाची किमया आहे. म्हणजे काय असतं की जसं लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी सासरी ॲडजस्ट होते तेव्हा तिला समजतं की या घरात किती स्वयंपाक करायचा, मग त्याच पद्धतीनं ब्रेनला पण कळतं की या बाळाला किती दूध पाहिजे आणि ते कॅलिब्रेशन होत असतं.
0: अच्छा.
1: आणि मग जेवढं दूध बाळ पितं तेवढं दूध ब्रेन तयार करायला लागतो. मग ते नॅचरली होऊ द्या ना, तुम्ही कशाला मध्ये त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणता. पंपिंग करून म्हणा किंवा फॉर्म्युला बाजून म्हणा, दोन्ही गोष्टी या त्याच्यामध्ये अडथळा आणणाऱ्याच आहेत. त्यामुळं निसर्गाची जी काही किमया आहे, नैसर्गिक जो काही हॉर्मोनल बॅलन्स आहे तो डिस्टर्ब न करता बाळ जर वारंवार पीत राहिलं तर बाळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कॅलिब्रेशन होतं आणि 15 दिवसानंतर बाळाला जेवढ्या दुधाची गरज असते तेवढं दूध तुम्ही तयार करू शकता. आणि मग असं दूध तयार व्हायला लागलं की बाळाचं पोट नक्कीच भरतं. तुम्हाला साधी सोपी गोष्ट करायची आहे, बाळाच्या युरिनवरती वॉश ठेवायचं आहे, बाळाच्या वजनावरती वॉश ठेवायचं आहे. आणि बाळ खूप जास्त वाढणं किंवा खूप गुटगुटीत दिसणं हे ध्येय नका ठेवू तुम्ही. माणसाचं बाळ हे उभं राहायला किती दिवस लागतात, वर्ष लागतं, 9 महिन्यानंतर बाळ उभं राहतं. आणि याच्या उलट प्राण्यांचं बाळ हे लगेच उभं राहतं. गाईचं म्हशीचं वासरू जन्माला आल्याबरोबर उभं राहतं. त्यामुळं त्यांना लागणारे प्रोटीन्स आणि आपल्याला लागणारे प्रोटीन्स यात फरक आहे. आपली जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती वेगळी आहे आणि त्यानुसार दूध तयार होतं, त्यानुसार आपलं वजन वाढतं, त्यानुसार आपली वाढ होते, माणसाची वाढ होते. आणि मग आपण कशाला जास्त गुटगुटीत पाहिजे म्हणून त्याला ओव्हरफिडिंग करायचं, बाटलीनी पाजत राहायचं, तर हे आपल्या फक्त डोळ्यांना एक नेत्रसुख मिळावं म्हणून आपण बाळाला गुटगुटीत करणं हे योग्य आहे का? नैसर्गिकरित्या बाळ आईच्या दुधावरती जे काही वाढतं त्याच्यामध्ये बाळ ताकदवान होतं, त्याची हाडं स्ट्रॉंग होतात. बऱ्याच वेळेला ते चबी नाही दिसणार पण ते अतिशय स्ट्रॉंग असतं. म्हणून तर मूवीजमध्ये डायलॉग असतो, माँ का दूध पिया है तो सामन्या. म्हणजे शारीरिक मानसिक सर्व पद्धतीनं बाळाची वाढ होत असते, इमोशनल कोशंट वाढत असतो, त्याचा भावनिक बुद्ध्यांक वाढत असतो. कारण बाळ आईचं दूध पित असताना त्याला स्टिम्युलेशन मिळतं, बाळ बघतं, बाळ गप्पा मारतं आईशी, आऊ करायला लागतं. 3 महिन्याचं झालेलं बाळ आईशी गप्पा मारत मारत पितं, इकडे तिकडे बघत असतं. आणि हे करत असताना बाळ थांबत थांबत पितं, काही वेळा खेळतं, काही वेळा फास्ट पिऊन नंतर पालथं पडायची त्याला घाई असते, त्यामुळे पटकन त्याचं जेवण उरकतं आणि ते खेळायला जातं. त्यामुळे हे त्याच्यामधले जे बदल आहेत त्याचा आपल्याला ॲक्सेप्टन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाळाने असंच त्यांनी बिहेव केलं पाहिजे असं काहीतरी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. आणि त्याला किती दूध पोटात जात आहे हे पण पाहायची गरज नाही. बाळाच्या पोटात किती दूध जातं आहे हे आपण कसं ठरवायचं हे तर बघितलंच. त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या दुधावरचं बाळ हे जास्त फ्रेश असतं, जास्त खेळतं, कमी झोपतं आणि त्याचा उलट जास्त पटकन विकास होत असतो. ते पटकन पालथं पडतं, ओळखायला लागतं, चेहरे ओळखतं, रिस्पॉन्स देतं, हसतं तुमच्याकडे बघून आणि त्याची ग्रोथ अतिशय छान होते, त्याचे माइलस्टोन्स फास्ट येतात.
0: नक्कीच.
1: आणि मग म्हणजे त्याची पंचेंद्रिय विकसित होत असतात. त्यामुळं आईच्या दुधावरचं बाळ हे अतिशय हुशार होतं. आणि मग ते ज्या पद्धतीनं पित आहे तसं त्याला पिऊ द्यावं, जितकं पित आहे तितकं त्याला पिऊ द्यावं. आता आपली काही जेवायची वेळ फिक्स असते का की ठराविक घड्याळ लावून आपण 5 मिनिटात नाश्ता करू, 10 मिनिटात लंच करू, 15 मिनिटात डिनर करू असं काही नसतं. त्यामुळं प्रत्येक वेळा आपण एखाद दिवशी आपण तासभर नाश्ता करू, एखाद दिवशी आपण 5 मिनिटात नाश्ता संपू, एखाद दिवशी आपण तासभर हळूहळू जेवत बसू, एखाद दिवशी आपण 5 मिनिटात पटापट खाऊन बाहेर जाऊ. त्याच पद्धतीनं बाळाचे पण मूड्स असतात ना. काही वेळा बाळ खूप वेळ पीत राहील, काही वेळा बाळ पटकन संपवेल. त्यामुळं बाळाचं पिणं हे असंच असलं पाहिजे, इतक्याच वेळात झालं पाहिजे, ते इतकंच झोपलं पाहिजे, त्यांनी असंच केलं पाहिजे, अशा काहीतरी कल्पना मनामध्ये ठेवून बाळाकडे चुकीचंच वागतं आहे किंवा बाळाला कमीच पडतं आहे असा काहीतरी भ्रम करून घेऊ नये. उलट बाळाचं बाळपण हे तुम्ही पण एन्जॉय करा, त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. शंका आली तर एकदा लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घ्या आणि बी हॅपी, टेन्शन सोडून द्या, तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा.
0: खरंय डॉक्टर, म्हणजे मी जो प्रश्न विचारला तो खरं तर अगदी वेगळा होता की एरवी स्त्रिया दूध कमी आहे म्हणून तक्रार करतात, पण ज्यांना दूध भरपूर आहेत अशा पण माता असतात का, याच्यावर तुम्ही मार्गदर्शन केलं आणि ह्याच्याने सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का यावरही आपण खूप छान मार्गदर्शन केलं. याच अनुषंगानं आता मला ह्याच प्रश्नाला धरून पुढे विचारायला आवडेल, ते म्हणजे की अशी केस तुम्ही बघितलेली आहे का आणि मग जर असं असेल तर याला सुद्धा काही उपाय असू शकतो का?
1: अशा भरपूर केसेस नेहमीच येतात. खूप मातांना हा प्रॉब्लेम असतो, त्यांना दूध कमी वाटतं, त्या पंपिंग चालू करतात आणि मग खूप दूध वाढून जातं. तर त्याची ट्रीटमेंट असते, त्यांना प्रॉपर शेड्यूल दिलं की हळूहळू सगळं नॉर्मल होतं, त्यामुळं काळजी करण्यासारखं घाबरण्यासारखं काहीच नाही. याला ट्रीटमेंट आहे, फक्त प्रॉपर गायडन्स घ्यायला पाहिजे आणि तो प्रॉपर गायडन्स मिळाला की काहीच प्रॉब्लेम उरत नाही. बाळाचं पाजणं बंद नाही करायचं, वेगवेगळ्या पद्धतीनं ते हँडल करायला लागतं आणि या गोष्टी सुरळीत होतात, त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही.
0: नक्कीच डॉक्टर, आजच्या भागात सुद्धा तुम्ही खूप मुद्देसूद आणि खूप छान पद्धतीनं श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि आज एक वेगळ्या प्रकारचा हा प्रश्न होता, दूध जास्त असेल एखाद्या मातेला तर काय होऊ शकतं हे सुद्धा आपण याच्यातनं छान पद्धतीनं समजावून सांगितलं आणि अर्थातच नेहमीप्रमाणे आजचा भागसुद्धा खूप मार्गदर्शक ठरलेला आहे. पुन्हा अशाच मार्गदर्शनाची ही मालिका पुढच्या भागात आपण घेऊन येणार आहोत, असेच प्रश्न घेऊन येणार आहोत. तुर्तास आता मात्र आपण इथं थांबूया, श्रोत्यांची रजा घेऊया आणि भेटूया पुढच्या भागात याच वेळी. ते श्रोते हो, आत्ताच्या भागापुरता आम्ही आपली रजा घेतो आहोत, पुढच्या भागात अशाच काही नवीन प्रश्नांचा उहापोह करूया. भेटूया पुढच्या भागात.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत काजळी. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली, म्हणू अजून दिवा लावला नाही हो तू? मला यायला जरा उशीर होणार होता, सकाळीच बोलले होते ना. अगं, असं देवांना अंधारात ठेवू नये. किती काड्या चालल्या आगपेटीच्या, असे खेळू नये गं आगीशी. असं दोघी बाजूनी कसं काय बोलू शकते गं आई तू? मी एकदा नाही बरेचदा प्रयत्न केला, पण दिवा लागलाच नाही. पेटायचा आणि लगेच विझायचा, मग काय करू? परत परत पेटवण्याकरता आगपेटीच्या काड्या वापराव्या लागतीलच ना. मागे दिवा लावला नाही देवाचा, तेव्हा जो काही तो ओरडा बसला आहे ना, अजून लक्षात आहे माझ्या. आज परत कशाला करू मी उगीच माझा मूड खराब? मी माझा मूड खराब करायचा नाही म्हणून प्रयत्न केला, तर दिवाच लागला नाही. अगं, काजळी आली आहे वातीला, ती बाजूला केली की लागला असता दिवा. बघ, लागला की नाही? मला नव्हते माहीत असं काही बाजूला केलं की लागतं दिवा. मला वाटतं आपल्या मनावर पण दिव्यासारखी काजळी असावी. ती बाजूला काढून टाकली की लख्ख प्रकाश दिसायला. विचार केला तर नक्कीच मनावर काजळी असते. ती कधी काळ्या विचारांची असते तर कधी काळजीची असते, पण दोघांचा रंग सारखाच गडद असतो. जे मनाला व्यापून प्रकाशमय काही दिसूच देत नाही, काळे विचार जे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे अवशेष मनात पिंगा घालतात, ते जे आपण कधी कितीही प्रयत्न केला तरी बदलवू शकत नाही, कारण दिवस उलटे मागे फिरवता येत नाही. कालची वेळ आज आणता येत नाही या समीकरणाची उकल माहीत असूनसुद्धा मनाला त्या काळ्या गडद विचारांनी घेरलेले असते. प्रसंगानुरूप ही भूतकाळातली विचारकिडे वर सरसावून येतात, मनावर कब्जा घेतात आणि सकारात्मकता कधी नैराश्यात बदलवून टाकतात. आपलेच मन आपल्याला कळू देत नाही आणि आपण आपला मूड का गेला, आपण चिडचिड का करतो याचा शोध घेतो. भूतकाळ बदलवता येत नाही हे माहीत असूनसुद्धा सतत त्याच वाईट गोष्टीत माणूस रमतो. त्यासोबत काही चांगल्या गोष्टी पण घडल्या असतीलच की, पण त्याचा एक क्षणही विचार केला जात नाही, कारण आपण वाईटाचा लवकर स्वीकार करतो. जोपर्यंत अनुभव घेत नाही चांगल्याचा, तोपर्यंत आपले वाईट विचार काळजीच्या रूपाने चालूच असतात. मग मनाच्या आवाक्याच्या बाहेर गेल्यावर देव आहे, तो करेल सगळं चांगलं, तो करेल सगळं नीट असं स्वतःला समजवतो. पण जर हीच गोष्ट आधी केली तर, योग्य वेळी केली तर, म्हणजे जसं संध्याकाळी ठरलेल्या वेळी देवाजवळ दिवा लावतो, काजळी बाजूला काढतो, अगदी तसंच मनावरची काजळी बाजूला काढून आहे देव करील सगळं नीट हा विचार आधीच मनावर बिंबवला तर मनावर येणारं भूतकाळाचं सावट, भविष्याच्या काळजीचं मळक नक्कीच बाजूला जाऊन कोपऱ्यात घाबरून बसेलच की. आजच्या वर्तमानात आनंदाने जगता येईल ना, याकरता खूप काही नाही करावं लागत. फक्त भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना यांची उजळणी करावी. प्रत्येक नात्यासोबत वाईट आणि चांगले असे दोन्ही प्रसंग असतात. त्यातल्या फक्त चांगल्याच प्रसंगांना लक्षात ठेवून आपलं मेमरी स्पेस कार्ड चांगल्या विचारांनी भरावं. जे काही वाईट विचार प्रसंग आहेत, अनुभव आहेत, त्यातून शिकून त्यातलंही काही चांगलं असेल ते लक्षात ठेवून उरलेलं मनातून कायमचे डिलीट करावं. मोबाईल जसं मधून मधून क्लीन करतो ना,
अगदी तसं मनपण करावं, मनावरची काजळी काढावी आणि आपल्या मनाचा लख्ख प्रकाश आपल्या विचारातून कृतीतून बाहेर पडू द्यावा, जेणेकरून या सुंदर जगात आपणही किती सुंदर आहोत हे आपल्या सकट इतरांनाही कळते आणि आपण आनंदी समाधानी होतो. बाजूला करून मनावरची काजळी. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझ्या सोबत यावेळी पण आहेत कविताजी गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार, नमस्कार हरिभाऊ.
0: आणि श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण तंत्र या विषयावरती ज्यांच्याशी बोलत होतो ते विद्यावाचस्पती हरीश जोशीजी सुद्धा या ठिकाणी आहेत. हरीशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं परत एकदा. आणि मला असं वाटतं आपण जसं मागच्या भागाची शेवटचा जो मुद्दा आपण घेतला त्याच याच्यावरनं मी परत येईल. तुम्ही सात्विक, राजस आणि तामस याच्याबद्दल सुद्धा बोलत होतात. आणि मला असं वाटतं जसं तुम्ही दत्तगुरूंबद्दल या तिन्ही बाबी सांगितल्या,
2: अगदी बरोबर,
0: नवरात्राच्या या परमपावन याच्यामध्ये आपण भेटतो आहोत, तर मला असं वाटतं देवी भगवती तंत्र आणि त्या तंत्रामध्ये परत सात्विक राजस तामस याचं कसं महत्व आणि कसं हे आहे ते तुम्ही कृपया सांगावं.
2: अगदी बरोबर, धन्यवाद कुलकर्णी सर. नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण गायधनी मॅडमनी जसा प्रश्न केला की सात्विक तंत्र नेमकं काय, सात्विक राजसिक तामसिक म्हणजे काय, यावर थोडासा विचार केला. आणि या सात्विक राजसिक तामसिक या तिघांच्याही वरती आपण दत्तगुरूंच्या विषयांपर्यंत येऊन थांबलो होतो. आणि आज जसा प्रश्न केलाय सरांनी की भगवती चंडी जिला आपण म्हणतो किंवा दुर्गा आई, अनेक नावांनी तिला आपली तिचे लेकरं बोलवत असतात, यांचा तंत्राशी काय संबंध आणि सात्विक राजसिक तामसिक काय, त्यात काय आहे, असं कदाचित हाच प्रश्न आहे. बरोबर?
0: येस,
2: अगदी बरोबर. तंत्राचाच एक अर्थ होतो किंवा तंत्राचं एक दुसरं नाव आहे आगम, आगमशास्त्र. आगमशास्त्राची व्याख्या करताना शास्त्रकार म्हणतात आगतम शिववक्त्रेभ्यो गतंच गिरिजा मुखे मतंच वासुदेवस्य तस्मादागम मुच्यते. म्हणजे संपूर्ण तंत्रशास्त्र, आपली कोणतीही ग्रंथ जर घेतली ना तर ती प्रश्नोत्तरातूनच पुढे आलेली आहेत. आपल्याकडे प्रश्न विचारायला मनाई असा विषय नाही, फक्त त्या प्रश्नाचा वितंडावाद होऊ नये, म्हणजे त्या प्रश्नात जिज्ञासा असावी, निष्कारण फक्त पुढे पुढे चाललोय असं नसावं. तर संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी भगवती स्वतः बसते आणि आदिगुरु शिवांना प्रश्न विचारते, अथ केनोपायेन भगवन देह ब्रह्ममयो भवेत. हे भगवन, हे महाशिव, हे ज्ञानाचे सागर, हे आदिगुरु, आपण सांगा असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे हा देहच ब्रह्ममय होऊन जाईल. तर त्या उपायांमध्ये सांगताना भगवंतांनी जे जे काही सांगितलं त्याचं नाव तंत्र. ते अनेक उपाय आणि तसे किती आहेत तर असंख्य, लगभग 7 करोड मंत्रांची रचना केली आणि प्रत्येक मंत्राचे किमान 6 तंत्र. तर असा हा सगळा पसार आहे. तर यात सगळीकडेच आपल्याला घुसता येईल, पण ती कालमर्यादा आणि त्याची आवश्यकता असा विषय नसतो. तथापि आपण हा विषय टाकू. तर सात्विक राजसिक तामसिक आणि भगवती यांचा तंत्राशी काय संबंध, अशा प्रकारचा विचार जर केला तर नेमका आधी हा विचार घेऊ आपण की भगवती चंडी किंवा भगवती दुर्गा म्हणजे काय. दुर्गेला आपण एक या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः, ती शक्तीलाच आपण ऊर्जा या नावाने सुद्धा ओळखतो. आणि ऊर्जा म्हणजेच एनर्जी, याचा जर न्यूटनचा आपण लॉ बघितला तर एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड अँड नॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन ओनली ट्रान्सफरेबल फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म. आपल्याला आश्चर्य वाटेल की आत्ताच न्यूटनचा एक नियम जो त्रिकोणाबद्दल होता तो कणाद ऋषींनी संशोधित केलेला आहे, किंवा कणाद ऋषींनी आधी त्याचं न्यायशास्त्रात त्यांच्या सांगून ठेवलेलं आहे असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कळवलेलं आहे डायरेक्ट. तर हा जो ऊर्जेचा नियम न्यूटनने सांगितलेला आहे, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड अँड नॉट बी डिस्ट्रॉय, हा असाच्या असा दुर्गा सप्तशतीमध्ये आलेला आहे. नित्यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं ततम देवानां कार्यसिद्ध्यर्थ माविर्भवति सा यदा. ती भगवती कायम आहे, तथापि तत्समुत्पत्तिर बहुधा श्रूयतां मम. ती कायम होती पण तरीही तिची उत्पत्ती मी बऱ्याच वेळा ऐकली. आणि तिची उत्पत्ती का होते? फॉर डिवाईन वर्क, देवानाम कार्यसिद्ध्यर्थ. ती सर्वसाधारण कार्यांसाठी, मेकॅनिकल वर्क्स जे असतात त्यासाठी ती येत नाही, डिवाईन वर्क्स जेव्हा होतात. म्हणूनच तंत्राची आपण मागच्या एपिसोडमध्ये जे बघितलं होतं, कर्मकांडानंतर तंत्र आहे. कर्म तुमची व्यवस्थित झाली तर मग तुम्ही थोडक्यात ग्रॅव्हिटीच्या मॅग्नेटमधून, ग्रॅव्हिटी जे सर्कल आहे त्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये जेव्हा ट्रान्सफर तुम्हाला व्हायचं असतं त्यावेळी तंत्राचा उपयोग होत असतो. मी हे एका वेगळ्या टांजामधून, वेगळ्या आयामातून बोलतोय, पण तो आयाम जर आपण आजच्या पिढीनुसार तो आयाम जर नाही सांगितला तर इकडच्या आयामात समजायला थोडं अवघड जाईल. आपल्या बायोग्रॅव्हिटी जी आहे, आपण सगळे जैव ऊर्जेवर जगत आहोत, ती ऊर्जा इलेक्ट्रोफॉर्ममध्ये, विद्युत फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी यांत्रिक प्रकारे कराव्या लागतात, ज्या आपण विद्युत निर्मितीच्या क्षेत्रात बघत असतो. तीच विद्युत आपल्या शरीरात सुद्धा असते वेगळ्या फरकाने. ती उत्पन्न होण्यासाठी ज्या ज्या क्रिया कराव्या लागतात त्या तंत्रात वेगवेगळ्या प्रकारे आलेल्या आहेत. मग आता ती भगवती जी आहे, ऊर्जा म्हटली की सगळ्यात आधी ती असणे किंवा ती होणे म्हणजे इच्छाशक्ती आली. एखाद्या कार्यासाठी जर इच्छाच नसेल, मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की प्रयोजन मनोद्दिष्ट मंदोपीन प्रवर्तते, प्रयोजनाचाच अर्थ होतो इच्छा. तर काहीतरी इच्छा असली तर ती काय आहे ती वस्तू ते जाणून घेण्याची नंतर इच्छा होते. आधी इच्छाशक्ती, मग जाणणे म्हणजे ज्ञानशक्ती. इच्छा आणि ज्ञान दोन्ही गोष्टी असल्या तर प्राप्ती होईल याची गॅरंटी तितकी नसते अंटील तुम्ही ऍक्शन मध्ये उतरत नाही तोपर्यंत. म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. आता या तीन शक्तींना इच्छती, जानाती, करोती यांना थोडस आता वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर सांगतो. इच्छाशक्ती महालक्ष्मी, ज्ञानशक्ती महासरस्वती, क्रियाशक्ती भगवती महाकाली,

0: सर्जन आणि विसर्जन याची प्रक्रिया कायम चालू आहे. प्रतिक्षण प्रलय घडतोय आणि प्रतिक्षण नवीन निर्मिती होते आहे. उदाहरणासाठी तुमचं आणि माझं शरीर जर घेतलं तर ज्या दिवशी या पृथ्वी तलावर आलो अगदी अर्धा एक फूटच असू आपण आणि वजनही खूप कमी असेल. आणि आज जे काही वाढलेलो आहोत कधीही असं झालं नाही की 100 ग्रॅमवाला हात किंवा पंजा बाजूला ठेवा आणि 200 ग्रॅमवाला आता लावून चला असं झालं नाही. तर सेल्स कंटिन्यू बनत राहतात, कंटिन्यू डिस्ट्रॉय होत राहतात आणि तरीही शरीर स्थितीमध्ये जाणवतं, त्याची स्थिती आहे. हे सगळं ज्या शक्तीच्या स्वरूपावर किंवा ज्या शक्तीच्या भरोशावर जिच्या अधिष्ठानावर चाललं आहे ती भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका, तिची या नवरात्रांमध्ये आत्ता जी येणार आहेत ती शारदीय नवरात्र जी चालू आहेत आपली ती, त्या शारदीय नवरात्रामध्ये अशाच प्रकारे अजून 3 नवरात्र येत असतात. नवरात्र आपल्याला प्रकटरित्या 2 माहीत आणि सर्वसाधारण लोकांसाठी 2 आवश्यक आहेत, पण अशी 4 नवरात्र होतात जी 3-3 महिन्याच्या गॅप मधून येत असतात. आणि ही काय आहेत, जसं आपल्या दिवसामध्ये 4 संधिकाल येतात, एक सकाळचा प्रातः कालाची संधी, एक मध्यान्ह कालाची संधी, एक सायंकालाची संधी आणि एक मध्यरात्रीची संधी. तसंच आपल्या कालगणनेनुसार आपलं 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस, त्या 1 दिवसामध्ये ज्या 4 संधी येतात त्या 4 संधींना आपण नवरात्रात पूजतो. जसं आपल्याकडे संध्यावंदन सांगितलंय संधीच्या वेळी, त्याच प्रकारे हे देवांच्या दिवसामधलं संध्यावंदन आहे. त्यावेळी एनर्जी म्हणजे प्रकृती आपल्या फॉर्ममध्ये चेंज घडवते आहे, एक विशिष्ट स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये ती कन्वर्ट होते आहे किंवा स्वतःला अपग्रेड करते आहे किंवा डिस्ट्रॉय, जे काही आहे ते दोन्ही चालू असतं एकाच वेळी. तर त्यावेळी आपण कसं असलं पाहिजे, फुल्ली अलर्ट, नियमात, भक्तिभावाने युक्त आणि क्रियाशील सुद्धा. म्हणून विशेषतः नवरात्रामध्ये केल्या जाणाऱ्या उपासनांमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तिथे होम पण होतो, तिथे नाच पण होतो, तिथे ध्यान पण होतं, तिथे साधना पण होते, तिथे गीतं पण गायली जातात, तिथे पक्वान्नांचा आरास सुद्धा होतो. या सर्व प्रकारे आपल्याच ऊर्जेला आपणच नूतन स्वरूपात पुन्हा प्राप्त करणे आणि इच्छित कार्यासाठी, पण ते इच्छित कार्य धर्मयुक्त असलं तर यश जास्त मिळतं आणि चांगलं मिळतं. तर अशा प्रकारे पुन्हा आपणच आपल्यालाच रिचॅनलाइज करून आपल्या गोष्टीमध्ये लावून घेणे हे या उपासनेतून घडत असतं. तर हे तंत्राच्या मार्गातून सुद्धा घडतं. या 3 शक्ती ज्या सात्विक, राजसिक, तामसिक, वास्तविकतेत ती एकच भगवती या 3 शक्तीत स्वरूप स्वतःला प्रकट करते, कारण हा तिचा स्वभाव आहे. प्रकृतीजनित स्वभावांवर प्रश्न नाही केले जात, म्हणजे मिरची तिखट का असा प्रश्न नाही होत कधी, हा मिरची गोड का असं होऊ शकतं. तर एकूण असं आहे.
1: तुम्ही आता बोलताना श्रीविद्येचा उल्लेख केला, जी जी, तर श्रीविद्या म्हणजे नेमके काय?
0: वास्तविकतेत ही इतकी गुह्य आणि गुप्त विद्या आहे की ज्याबद्दल असं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर सर्वसाधारणरित्या बोललं जात नाही, तर आपणही इथे मर्यादा ठेवूनच त्याची जे काही आहे
1: जिज्ञासा म्हणून लोकांची, अगदी बरोबर, बोलण्यामध्ये तीनदा हा शब्द आला, अच्छा, तर म्हणून त्याच्याविषयी विचार.
0: बरोबर बरोबर. श्री गुरुभ्यो नमः. श्री विद्या याचा विचार करण्याआधी आपण 1-2 जर श्री या शब्दावर थोडासा विचार करूया,
1: तो फार गरजेचा.
0: हा, आपण पूजा करताना प्रत्येक वेळी एक फळ वापरत असतो, आपल्याला माहित असेल काय,
1: श्रीफळ.
0: श्रीफळ, अगदी बरोबर. आपण कधीतरी श्री आंबा, श्री चिक्कू, श्री पेरू, श्री टरबूज असं म्हणतो का? नाही म्हणत. मग या विशिष्ट फळालाच श्रीफळ म्हणतो, कधी विचार झाला यावर? विचार झाला पाहिजे. हा, आता जाणून घेऊया आपण. या फळाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या मुळापासून त्याच्या शेंड्यापर्यंत प्रत्येक वस्तू पूर्णतः उपयोगात येते, म्हणून परम उपयोगी असल्यामुळे त्याचं नाव श्री आहे. एक. दुसरं, आदि चैतन्याचा प्रथम स्पंद, तो जो प्रथम स्पंद देणारी जी शक्ती आहे, शिवशक्त्या युक्तो, जो परम स्थाणू आहे, तो सुद्धा जिच्या शक्तीशिवाय स्पंदन घेऊ शकत नाही किंवा कारणीभूत होऊ शकत नाही, स्पंदन घडत नाही, त्या पराचितीला श्री असं म्हणतात, त्या परम चैतन्याला. आता त्या चैतन्य तत्वावर भिन्नता उरत नाही की हे पुरुष आणि हे स्त्री असं नसतं. हे स्त्री पुरुष इत्यादी सृष्टीचक्र अबाधित चालवं यासाठी बनवलेला तो विषय आहे, पण त्या ठिकाणी म्हणून शिवशक्त्यात्मिका यई नमः

0: हे भगवतीच्या एका नावात येतं. तर या विद्येवर, ही विद्याच भारताची प्रमुख विद्या. आपले आपल्याला आश्चर्य वाटेल, आता आपण फक्त नवरात्रासाठी विचार करतो इथे, पण जितके काही सण आपल्याकडे साजरे होतात, अगदी होळी पासून घेऊन जन्माष्टमी असेल, शिवरात्र असेल, कोणतेही, ते सर्वच्या सर्व सण या क्षेत्राला, म्हणजे उपासना तंत्र क्षेत्र असेल, कर्मकांड तर असतंच ऑफकोर्स, या सगळ्या गोष्टींना ही सगळी सण तिथे बरोबर बसवलेली आहेत आणि त्या त्यावेळी कोणती कोणती कर्म करायची आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. पण हा सगळा मार्ग गुरुरुपदिष्ट विधीना असतो, गुरूंनी ज्या प्रकारे उपदेश केलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट, आज कसं झालंय की फक्त एक विशिष्ट ड्रेसमध्ये आणि विशिष्ट गेटअपमध्ये मी बसलो की मी गुरु होतो. वास्तविक ते तसं नाही, त्या गुरूंना सुद्धा चेक करणे आहे. काय, लालची गुरु लोभी चेला, दोनों का नरक में ठेलम ठेला, असा विषय सांगतात बरेच लोक. तर गुरुजी ज्यांना आपण करतोय, फक्त जर आपला स्वार्थ पूर्तीचा विषय, सर्व साधारण व्यक्ती तसंच आधी विचार करत असतो, पण जर तुम्ही चेक करून जर गुरु या विषयात नाही निवडला तर अत्यंत गंभीर गोष्टींना सामोरे जावं लागू शकतं आणि त्यावेळी मग तिथे साथ मिळत नसते. म्हणून गुरूंनी उपदिष्ट केलेल्या विधीमध्ये, आणि आता सर्वसाधारण व्यक्ती कसं काय गुरु चेक करणार ना, ते गुरुजी जे सांगताय ते शास्त्रसंमत असलं पाहिजे. बरेच लोक गुरु म्हणून सांगतानाच असं सांगतात, हे शास्त्र वगैरे असं काही नसतं, आपल्या मनातल्या प्रसन्नतेलाच जास्त महत्व असतं. मग ती मनाची प्रसन्नता आपल्याला कुठे कुठे घेऊन जाते त्याचा काही अंत नसतो. म्हणून शास्त्र निर्दिष्ट आणि गुरुरुपदिष्ट या दोघांची एकत्रितता ज्या ठिकाणी होते तिथे वास्तविक ज्ञानाला, वास्तविक विद्येला आरंभ होत असतो. अशी गुरुरुपदिष्ट विधीने जी विद्या प्राप्त होते, जी विद्या त्याच्या उपासनेतून पुढे खुलत जाते, आणि ज्या एका विद्येच्या आपल्याला आश्चर्य वाटेल की श्रीविद्येच्याच उपासनेतून इंद्र, भगवान स्वयं आदिशिव, नारायण, भगवान रामभद्र रामचंद्र प्रभू, श्रीकृष्ण, अगस्ती, गौतम, दुर्वासा, ही अशी मोठी श्रीविद्येच्या उपासनेची यादी आहे. आणि ही अनादिकाल परंपरेपासून चाललेली आहे, ज्याचे अनेक संप्रदाय, दत्तगुरूंचा एक संप्रदाय आहे, हयग्रीवांचा एक संप्रदाय आहे, दक्षिणामूर्तींचा एक संप्रदाय आहे, तर असे वेगवेगळे संप्रदाय श्रीविद्येचे चालतात. पण त्यातल्या त्यात कामराज, कामोपासित, आपल्याला माहिती असेल की भगवान शंकरांनी कामाला दहन करून टाकलं, कामदेवाला. तर अनंगोपासित श्रीविद्या, त्या भगवान शंकरांनी ज्याला दहन करून टाकलेलं आहे त्या अनंगाला पुन्हा कोणी संरक्षण दिलं, ते ज्याने जिने संरक्षण दिलं ती आदिमाया, आणि त्यांनी सांगितलं, त्याला आशीर्वाद दिला होता की तू विश्वविजयी ठरशील, असशील कायम. आज जर आपण बघितलं तर आपल्या जगात चालणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यापारामध्ये कॉस्मेटिक इंडस्ट्रीजचा किती मोठा हात आहे संपूर्ण जगभरात. फक्त दिसणे या गोष्टीवर किती मोठा बाजार चाललेला आहे, आणि तो गुप्त किंवा प्रकटपणे. कामाचा अर्थ होतो इच्छांची पूर्ती, कोणतीही, अगदी भोजनापासून. आपण त्याला फक्त शारीरिक इच्छेवर आणून ठेवलं तर ती संकुचित व्याख्या होऊन जाईल. त्याच गोष्टीने सर्व परिपूरित होत आहे, हे भगवतीच्या, त्या श्रीविद्येच्या आशीर्वादाने त्याला ते प्राप्त झालं. पण तीच श्रीविद्या आपल्याला त्यापासून पूर्णतः वरती उचलून, कामारी सुद्धा तिचीच पूजा करतात, भगवान महाशिव, ते सुद्धा तिच्याच मार्गावर चालणारे सगळ्यात आदिगुरु म्हणून पूजले जातात. तर अशा प्रकारे ही तीच भगवती त्रिगुणात्मिका होते. म्हणून श्रीविद्येचं जे श्रीयंत्र आहे त्याचं आपण बघितलं की सगळ्यात पहिले एक बिंदू, मग त्याचे तीन कोण होतात, मग पुढे त्याचेच नऊ कोण होतात जे आपण नवदुर्गा स्वरूपात पूजतो. अशा प्रकारचा हा तंत्राचा गुरुरुपदिष्ट विधीने मार्ग आहे. आणि श्रीविद्येबद्दल मला वाटतं इतकी जुजबी माहिती पुरेशी आहे.
1: हो अगदी
2: गुरुजी, जसं जसं तुम्ही सांगताय तसं तसं आमचे प्रश्न पण वाढताय.
0: अच्छा, धन्यवाद.
2: या भागामध्ये तुम्ही इतकं छान तंत्र आणि भगवती, त्याच्यातले सात्विक, राजस आणि तामस, आणि त्यांनी विचारलं तसं श्रीविद्या, याच्याबद्दल खूपच सुंदर सांगितलं. जे कुणालाही माहिती नसेल तर अशी माहिती यावेळेस मिळाली. पण मी म्हटलं तसं की आमचे प्रश्न वाढत आहेत.
0: स्वागत आहे.
2: तंत्र म्हटलं की नवरात्र आहे, देवीचं हे आहे बली,
0: अगदी बरोबर,
2: आणि त्याचबरोबर अपेयपान हे सुद्धा धार्मिक याच्यामध्ये घुसवलेलं आहे की खरंच आहे किंवा काय याबद्दल आम्हाला प्रश्न आहे, पण ते आपण पुढच्या भागामध्ये विचारूयात. कविताजी आता खूपच छान सुंदर हे झालं, पण आता आपण श्रोत्यांना सांगूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये वृत्तीची निवृत्तीमध्ये भेटू आणि आपले जे प्रश्न पण आता सांगितले त्याचे उत्तर आपण जाणून घेऊ.
1: नक्कीच.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहास चंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीते. सुधीर मोघे 8 फेब्रुवारी 1939 रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे जन्म झालेले, शब्दांचे जादूगार आणि कवितेला सखी म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. खरं तर ते एक कवी, पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील ते मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेकविध भूमिकांतून आपले कवित्व सादर केलं. चित्रपट गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा आणि संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार आणि दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट अशा अनेक प्रांतात सुधीर मोघे यांनी आपला ठसा उमटवला. सहज सुंदर शब्दरचना करणारे कवी, गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, स्वतंत्रते भगवती असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले, तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. ते एक उत्तम चित्रकार देखील होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं देखील भरली गेली होती. विमुक्ता या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग सुरू होण्याआधीच दुर्दैवाने सुधीर मोघे निवर्तले. रसिक हो, कवी सुधीर मोघे यांच्यातील एका संगीतकाराला आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेले एक पार्टी सॉन्ग. खरं तर दोनच कडव्यांचं हे गाणं त्यांनी रणजित देसाई यांच्या बारी या कादंबरीवर आधारित 1981 या वर्षीच्या नागिण या चित्रपटासाठी लिहिलं होतं. त्याला संगीतकार भास्कर चंदावरकर चाल लावणार होते, परंतु काही कारणामुळं ते काही होऊ शकलं नाही. त्यानंतर मग 1987 या वर्षीच्या ते स्वतःच संगीत देत असलेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठी तेच गाणे स्वरबद्ध करताना सुधीर मोघे यांनी त्यामध्ये अजून एक तिसरा अंतरा वाढवला. या वाढवलेल्या तिसऱ्या अंतऱ्याबद्दल सुधीर मोघे म्हणतात, घनदाट रानातील रासवट शृंगार रंगवताना ही काळोखाची लिपीच कवीच्या मदतीला आली, पण हे काळोख भान नेहमीच रमणीय सुखद नसतं. कधीकधी ते कडवट जहरी होऊन जातं. प्रकाशाची वांझ तहान निमूटपणे सोसणाऱ्या आंधळ्या मनाला दिसतं, जाणवतं एकच, अनादी भूतकाळापासून अगम्य भविष्यापर्यंत सुस्त अजगरासारखा अदवा तदवा पसरलेला हा विराट काळोखच खरा, तोच खरा सर्वशक्तिमान, तो अनादी, तो अनंत. पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, काळोख गंधाळला, काळोख तेजाळला, झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, रानच्या पाखरांची रानात भेट झाली, भन्नाट रानवारा मस्तीत शिळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. 1987 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटात हे गीत निवेदिता जोशी आणि अजिंक्य देव यांच्यावर चित्रित झालंय. संगीतकार आणि गीतकार सुधीर मोघे आणि गायला आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी.

रसिक हो, सुधीर मोघे हे उत्तम निवेदन करत असत. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची एक खास शैली होती. स्वतः जातीवंत कवी असल्याने कधी स्वतःचीच कविता तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची ओळ अप्रतिम काव्यातून करून द्यायचे. कविता पानोपानी या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे हातात कागद न घेता केवळ ध्वनीप्रकाश योजनेच्या सहाय्याने स्वतःच्या मराठी कविता गीते सादर करीत असत. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल 4 वेळा पटकावला होता. रसिक हो, कशासाठी प्रेमासाठी हा मराठी चित्रपट, सूत्रधार हा हिंदी चित्रपट आणि स्वामी अधांतरी नाजुका या मराठी मालिका, तसेच हसरते, डॉलर बहू, शरारते या हिंदी मालिका इत्यादींना सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले होते. राजा शिवछत्रपती या एका चित्रपटात त्यांनी एक भूमिका देखील केली होती. प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे त्यांचे थोरले बंधू. रसिक हो, 1987 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट कशासाठी प्रेमासाठी, या चित्रपटाचे दिग्दर्शक होते पीतांबर काळे. पटकथा संवाद होते यशवंत रांजणकर यांचे आणि गीतकार संगीतकार होते सुधीर मोघे. मित्रांनो, यानंतर ऐकूया कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेले आणि लिहिलेले अजून एक गीत. गायले आहे उत्तरा केळकर आणि श्रीकांत पारगावकर यांनी. चित्रपटामध्ये हे गाणे विजय कदम आणि प्रेमा किरण यांच्यावर चित्रित झाले आहे. ऐकूया.

दोस्त हो, यानंतर ऐकूया संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले 1986 या वर्षी प्रदर्शित झालेल्या तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातल्या कथानकाच्या एका वळणावर सुधीर मोघे यांनी लिहिलेलं एक सर्वांग सुंदर गीत. श्रोते हो, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं हे वळण अटळ असतं. फरक इतकाच की कुणी या वळणावर थांबतो, कुणी रेंगाळतो, कुणी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो, तर कुणी वळण ओलांडायच्या घाईत पुढची वाट चालायला देखील लागतो. संवेदनशील मन मात्र या वळणावर जरा विसावतं, भल्याबुऱ्या क्षणांची सुसंगती लावत बसतं, भावनांचा गुंता सोडवता सोडवता आणखीनच अडकून पडतं, शब्दांची भूल पडते, कवितेची चाहूल लागते. बघता बघता आणखी एक वर्ष सरतं, निरोपाचा दिवस जवळ येतो, ही वेळ असते मागे वळून पाहायची आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरवायची. असंच काहीसं सांगत आहे हे पुढचं गीत. गीत, संगीत आणि स्वर सारं काही सुरेख जुळून आलेलं. संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी, गीतकार सुधीर मोघे, गायिका अनुराधा पौडवाल या सर्वांनी मिळून जुळून आणलेला हा एक सुरेख सुस्वर योग. खेळ जुना हा युगा युगांचा, रोज नव्याने खेळा याचा, डाव रंगता मना सारखा, कुठली हुरहुर कसले काहुर, जरा विसावू या वळणावर, भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. ऐकूया पियानो या वाद्याच्या अत्यंत प्रभावी वापराचे हे अत्यंत सुंदर गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांची काही निवडक चित्रपट गीते. रसिक हो, आता ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि आवडीचे एक कोकणी पिकनिक सॉन्ग. ती मी नव्हेच 1970 या वर्षी प्रदर्शित झालेला हा एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद होते मधुकर बावडेकर यांचे आणि संगीत होते संगीतकार सूरज यांचे. मित्रांनो, संगीतकार सूरज म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन. त्यांनी मराठीमध्ये संगीतबद्ध केलेला हा एकमेव चित्रपट बरं का. गीतकार रमेश अणावकर यांनी या गाण्यामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याचे यथार्थ वर्णन केले आहे. 50-55 वर्षापूर्वींच्या रेल्वेद्वारे दृष्टीस पडणाऱ्या खंडाळा घाटातील नितांत सुंदर निसर्गाचे वर्णन कोकणी ढंगात आणि काही खास कोकणी शब्दांमध्ये गीतकार रमेश अणावकर यांनी केले आहे. या गाण्यामुळे चेडवा हा कोकणी शब्द खूप प्रसिद्ध झाला. अमराठी असून देखील या गाण्याला संगीतकार सूरज म्हणजेच शंकर जयकिशन यांनी इतकी मधुर चाल लावली आहे की आज 50-55 वर्षानंतर देखील हे गाणे रसिकांच्या आवडीचे आहे. हे गाणे गायले आहे जयवंत कुलकर्णी आणि शारदा यांनी. गायिका शारदा अय्यंगार यांचे हे पहिलेच मराठी गीत. या गाण्यात कोरसचा वापर अत्यंत प्रभावीपणे केलेला आहे. कोरसमुळे या गाण्याला उठावदारपणा आला आहे. रेल्वेवरचं मराठी गाणं म्हटलं की हेच गाणं आठवतं आपल्याला. या गाण्याचा चित्रपट, संगीतकार कोणाला आठवायची शक्यता कमीच आहे, पण हे गाणं मात्र नक्कीच आठवतं. ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले रमेश अणावकर यांचे ती मी नव्हेच या चित्रपटातील कोरससह शारदा आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे बहारदार पिकनिक सॉन्ग. चतुर रसिकांनी गाणं नक्कीच ओळखलं असणार. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट.
1: चढवा

तुझ्या वाचून कर्मेना। श्रोते हो, 1986 या वर्षी प्रदर्शित झालेला हा कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट। या चित्रपटाचे निर्माते होते गजानन सरपोतदार, दिग्दर्शक होते दामू केंकरे आणि पटकथा संवाद होते श्रीनिवास भणगे यांचे। गीत लेखन केले होते सुधीर मोघे यांनी आणि संगीत दिले होते सुहास चंद्र कुलकर्णी यांनी। त्या काळात मेलडी मेकर्स या प्रसिद्ध संगीत ऑर्केस्ट्राचे सुहासचंद्र कुलकर्णी यांना या चित्रपटाद्वारे स्वतंत्र संगीतकार म्हणून प्रथमच संधी देण्यात आली होती। तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटात अशोक सराफ आणि अलका कुबल या नायक नायिकांच्या व्यतिरिक्त लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या देखील भूमिका होत्या। वर्षा उसगावकर यांचा प्रदर्शित झालेला हा पहिलाच चित्रपट बरं का? श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गाणे ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील। हे गाणे आज अजूनही तितकेच बहारदार आणि सुरेल आहे। हे प्रणय गीत चित्रित झाले आहे अलका कुबल आणि अशोक सराफ यांच्यावर। या दोघांचा संयत अभिनय या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो। या प्रणय गीताच्या रचनेत किती साधेपणा आणि आपुलकी आहे बघा। संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी गायिका उषा मंगेशकर यांच्याकडून या गाण्याची तालीम प्रभुकुंजमध्ये प्रत्यक्ष लता मंगेशकर यांच्यासमोर करून घेतल्याची आनंदी आठवण त्यांनी एके ठिकाणी नोंद केली आहे। गिटार या वाद्याने केलेली सुरुवात या गाण्याला सुरुवातीलाच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते आणि पुढे उषा मंगेशकर यांचा हृदयस्पर्शी स्वर गाण्याची परमोच्च पातळी गाठतो आणि व्हायोलिनच्या पीसने गाण्याचा केलेला शेवट केवळ अप्रतिम। काही गाणी सर्वांगाने जमून येतात ना, हे गाणं त्यातलंच एक। ऐकूया पिलू या रागावर आधारित हे गाणं। खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, आता नको किनारा आवेगाला, धुंद धारांच्या रानात घुसायच, गुज ओठांनी ओठांना सांगायच, एका पावसात दोघांनी भिजायच। संगीत सुहासचंद्र कुलकर्णी, गीत सुधीर मोघे, आवाज उषा मंगेशकर।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 31 दशक तिसरे समास 3 सगुण परीक्षा जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. दुसऱ्यांदा विवाह झाला त्यामुळे आधीचे दुःख विसरला, संसाराचे सुख मानून दिवस कंठू लागला. मग तो अत्यंत कंजूसपणा करायला लागला, पोटाला अन्न न खाता पैशासाठी प्राण सोडायला लागला. दमडी देखील खर्च करण्याचे त्याच्या जीवावर येऊ लागले. आणखी पैसे साठवू लागला. मनात सद्वासना कुठून येणार? स्वतः धर्म करीत नव्हता आणि धर्म पालन करणाऱ्यांना विरोध करू लागला. साधूजनांची नेहमी निंदा करायला लागला. तीर्थ नाही, व्रत नाही, अतिथी नाही, अभ्यागताचे स्वागत नाही, मुंगीच्या मुखातील शीत देखील वेचून तो साठवायला लागला. स्वतः पुण्य करेन असं झाला आणि कोणी दुसरं करीत असेल तर त्याला पाहावे ना, त्याचा उपहास करू लागला, थट्टा करू लागला. देव भक्तांचा तो द्वेष करायला लागला, त्यांना शारीरिक त्रास द्यायला लागला, निष्ठुर बोलून प्राणीमात्रांमध्ये अंतर निर्माण करू लागला, नीती सोडून दिली, अनितीने वागू लागला, सदा सर्वकाळ गर्व बाळगू लागला. पूर्वजांना फसवलं, श्राद्ध केलं नाही, कुळधर्म केलं नाही, बहिणीला सवाशण आणि मेवण्याला ब्राह्मण सांगून पाहुण्यांवर भागवलं. हरिकथा आवडेनाशी झाली, देव नकोसा झाला. उगीच स्नान संध्या कशासाठी करायची असा प्रश्न विचारू लागला. पैशाची अभिलाषा वाढली आणि त्यासाठी तो विश्वासघात करायला सिद्ध झाला. तारुण्याच्या गर्वाने उन्मत्तपणे मातला. तारुण्य असले तरी धीर नव्हता, त्यामुळे करायला नको ते महापाप करीत राहिला. बायको केली ती पण लहान वयाची, धीर धरत नाही म्हणून तो ओळखी पाळखी विसरायला लागला. माय बहिणीला विचारेनासा झाला. दुसऱ्याच्या घरी पाप केले, शेवटी राजाच्या द्वारे त्याला दंड झाला तरी त्याच्यामध्ये बदल होईना. परस्त्रीला पाहून त्याच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण व्हायला लागली आणि पुन्हा पुन्हा तो कष्टी होऊ लागला. अशा प्रकारचे अनेक पापे त्याने केली. शुभ अशुभ काही उरलं नाही. त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दोष भरून राहिले. सगळ्या शरीरामध्ये व्याधी निर्माण झाली, क्षयरोग झाला. आपल्याच भोगामुळे सर्व दोष निर्माण झाले. दुःखामुळे सर्वांग फुटले, नाक बसले, चांगली लक्षणे जाऊन वाईट लक्षणे दिसायला लागली. देहाला क्षीणता आली, नाना व्यथा निर्माण झाल्या. तारुण्य शक्ती राहिली नाही, प्राणी खंगला, सर्वांग दुखायला लागलं. देहाला अवकळा आली, अंग चळचळा कापू लागलं, शक्ती नाही, हातपाय झडले, सर्व अंगात किडे पडले, लहान थोर लोक पाहून थुंकू लागले, विष्ठा जमा झाली, भौतिक घाण झाली. आता जीव जगतो की मरतो असे वाटू लागले. आमच्या पापाचा घडा भरला नाही का देवा, आता मरण दे. जीवाला कष्ट होत आहे, दुःखामुळे घळघळा रडू लागलो. जो जो अंगाकडे पाहावे तो जीव तळमळू लागला. असे खूप कष्ट झाले, सगळी वाताहात झाली. दरम्यान दरोडा घालून चोरट्यांनी सगळं चोरून नेलं. आता इकडे ना तिकडे, आता समोर प्रारब्ध उभं राहिलं. आपल्या आपणच मलमूत्र सेवन करण्यासारखी दुःखदायक स्थिती उद्भवली. हळूहळू पाप सरत गेलं, तसं दुखणं कमी होत गेलं. वैद्याने औषध दिली, उपचार केले, मग मरता मरता वाचला. त्याला पुन्हा जन्म, त्याचा पुनर्जन्म झाला जणू काही. लोक म्हणाले आता पुन्हा माणसात आला. त्याने पुन्हा बायकोला आणले, पुन्हा संसार मांडला, पुन्हा स्वार्थबुद्धी धरली. जय जय रघुवीर समर्थ. हा भाग समाप्त झाला. आता पुढील भागात पुढील कथा ऐकू.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्व दुःखांचं मूळ देहबुद्धी आहे. परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नाही हे जाणणं महत्त्वाचं आहे. एखाद्या पाऊलवाटेनं जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्याच मार्गाला लागलो तर त्यापुढचा सगळा व्यवहार चुकत जाणार. एखादं गणित सोडवताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढचं सगळं गणित चुकत जातं. किंवा एखाद्या रोगाचं निदान जर बरोबर झालं नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते. त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचं आकलन जर बरोबर झालं नाही तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणं फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावं, नेहमी आनंदात राहावं असं सर्वांनाच वाटतं. हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावं, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावं असंही आपल्याला वाटतं. खरं म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही. जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्याला सर्वांनाच असते. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपानं असल्यानं आपल्यालाही तसं राहणं साहजिकच आवडतं. पण आपली मुळात वाट चुकली आणि म्हणून त्यापुढचे सर्व व्यवहार

विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांची जोपासना करतो, ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबवता ते नेतील तिकडं त्यांच्या पाठीमागं जाणं आणि त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणं ही तिसरी चूक. अशा रीतीनं चुकानी चुका वाढत जाऊन आयुष्याचं गणित मग साफ चुकतं. एखादं झाड तोडायचं असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंदा तोडतात. तसं नीतीधर्मानं वागणं म्हणजे देहाला लागलेल्या विकाराच्या फांद्या तोडण्यासारखं आहे. दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची. सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असं म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशानं लाभत असेल तर त्याच्या नामानंच. या नामाच्या सहवासात राहिल्यानं देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहानं मांडलेल्या प्रपंचावरचंही प्रेम कमी होईल. पुढं त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल. मी कोणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदात रहा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आज सुद्धा अनिरुद्ध जोशी सर माझ्यासोबत आहेत आणि आज सुद्धा त्यांच्याकडून आपण छान असे किस्से ऐकून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत, आणि आज काय गमतीशीर किस्सा आमच्यासाठी तुम्ही घेऊन आलेले आहात. मागच्या दोन्ही भागांमधला किस्सा अतिशय छान होता, तर आज सुद्धा काहीतरी वेगळं आणि रंजक ऐकायला मिळणार अशी आम्हाला खात्री आहे. तर आज काय सांगाल?
1: पंचवटीमध्ये कपालेश्वराच्या मागे एक लालू आणि लच्छू नावाचे दोन कुल्फीवाले होते.
0: बर.
1: आणि माझे सिंधी लोकांशी फार लहानपणापासून ऋणानुबंध होते, त्यामुळे मला सगळ्यांची नावं बिवं, कोण कोणाचा साला मेवणा काय सगळं माहिती असायचं. तर तो जो लालू होता, तो लालू तिथून पंचवटीतून निघायचा आणि रविवारकरांच्यापर्यंत हातगाडीवरती कुल्फी विकत यायचा. तर त्याची नाशिक बेस्ट कुल्फी नावाची कुल्फी होती प्रसिद्ध त्या स्वस्ताईच्या काळात, 65-68 जमान्यामध्ये, 75 आधी. तर तेव्हा ती 10 पैशाला छोटी आणि 20 पैशाला मोठी कुल्फी असायची. घट्ट एकदम लच्छेदार कुल्फी, तिच्यामध्ये एखाद दुसरी चारोळी निघायची, बदामाचे बारीक बारीक तुकडे कधी कधी असायचे. म्हणजे नुसताच बदाम मिलाय आणि पाणचट पाणी नुसतं असं नाही, खरंच दुधाची कुल्फी असायची, खूप छान असायची. म्हणजे तो त्या तिथून जेव्हा यायचा तर दुकानदार वगैरे वाट बघायची, मुलंसुद्धा वाट बघायची, हा कधी येईल आणि आपण त्याची कुल्फी खाऊ 10 पैशेवाली 20 पैशेवाली. आणि चांगला जोरात धंदा होता. म्हणजे मला कौतुक वाटलं, एकदा मी त्याच्या घरापाशी तिथे एका मित्राकडे गेलो होतो, त्याच्या घरामध्ये पाहून एखाद्या खूप मोठ्या बड्या व्यापाऱ्याचं घर असावं असं त्याचं घर शानदार होतं. मी शेजारी चौकशी केली, अरे म्हणजे तुला वाटतं तो 10-20 पैसे वाटतं, पण म्हणे तो दिवसाला त्या जमान्यामध्ये 25-30 रुपये रोज कमवत असेल, जेव्हा आमच्या वडिलांना 300 रुपये पगार होता. अशी कौतुकाची बाब होती. तर आता त्याच्या पुढचा सांगण्याचा किस्सा म्हणजे आपल्याकडे नाशिकला सोमेश्वरचं जे मंदिर आहे, तो एकेकाळी आमच्याकरता लहानपणी पिकनिक स्पॉट होता.
0: बरोबर.
1: शहराच्या बाहेर, आता त्याच्याही पुढे लोक लहान मुलं बालवाडीत शाळेत येतात बसली.

0: तर त्या जमान्यामध्ये तिथे आम्ही शिवरात्र, श्रावणी सोमवार
1: हो
0: अशा दिवशी आवर्जून जायचो सायकल वगैरे घेऊन. तर तिथे मला लच्छू सहकुटुंब दिसला, दोन पोरं बरोबर तिची 7-8 वर्षाची आणि नवरा बायको, अगदी बायको पदर बिदरडोकर घेऊन राहतात पूजेचं ताट बीड, श्रद्धाळू एकदम. तर त्याला मी विचारलं, काय लच्छू आज गाडी नाही धंदा नाही आज, तर म्हटलं केवढा मोठा दिवस, केवढी गर्दी आहे इथे. तर सांगायची गोष्ट, त्याला जेव्हा विचारलं त्याने इतकं सुंदर उत्तर दिलं मला, तो म्हणे माझ्या कुल्फीमध्ये मी असं काहीतरी वस्तू घालतो की जी उपासाला चालत नाही. आणि आजच्या एवढ्या महत्त्वाच्या महाशिवरात्रीसारख्या दिवशी लोक श्रद्धेने इतर वेळी उपास न ठेवणारे उपास ठेवतात, आणि आपण दूध मलाई कुल्फी म्हणून विकायची आणि एवढ्या शेकडो लोकांना कुल्फी उपास असलेल्यांना खाऊ घालायची आणि विकायन पैसे कमवायचे, हे फार मोठं पाप आहे म्हणे. या पापाचा भागी मी नाही होऊ इच्छित, त्याच्यापेक्षा मी सरळ त्या दिवशी सुट्टी करतो, श्रावणी सोमवारी पण करतो. आणि इतर वेळेलसुद्धा कोणी माणसाने तोंडाने विचारलं स्वतःहून का उपासाला चालेल ना म्हणून, तर मी फक्त डोळे मिटून आडवी मान हलवतो नका खाऊ म्हणून. लोक समजून जातात, पण मला त्या ठिकाणी कौतुक वाटतं की बऱ्याच वेळेला लोक सिंधी म्हणजे भेसळ, सिंधी म्हणजे लबाण, असं काहीतरी अपप्रचार सिंधी लोकांबद्दल केला जातो आणि करत होते, करतात, लोकांचे गैरसमज आहे त्याच्याबद्दल. पण सिंधी लोक धार्मिक बाबतीत एवढे श्रद्धाळू असतात की मला एक दिवस कमाई नाही झाली चालेल, पण मी हे पाप स्वतः करणार नाही, असं त्याने उत्तर दिलं होतं. मला खूप त्या दिवशी लच्छूबद्दल कौतुक वाटलं आणि आदर वाटला.
1: वा नक्कीच, खूपच छान आणि वेगळा असा किस्सा आज तुम्ही आम्हाला सांगितलात. आणि आता वेळ झाली या कार्यक्रम इथेच थांबण्याची. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृती आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपल्या स्टुडिओत आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. आज सुद्धा नवीन प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर मी हजर झालेली आहे. बघूया आजच्या भागात ते आपल्याला कशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, बऱ्याच दिवसांपासून आपण स्तनपानाबद्दलची ही जी मालिका सुरू केलेली आहे ती सगळ्यांच्याच उपयुक्त आणि फायदेशीर ठरतीये हे आपल्याला येणाऱ्या प्रतिक्रियांमधनं आपल्याला समजत आहेत, आणि त्याचमुळे आपल्याला नवीन नवीन प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहेत किंवा श्रोत्यांच्याही मनातले प्रश्न आपल्याला समजत आहेत. त्याच अनुषंगानं आता आजच्या भागातला पहिला प्रश्न असा आहे की प्रसूतीनंतर भरपूर दूध येत आहे अशा सुद्धा माता असतात का, की आजकालच्या दिवसात कोणालाच जास्त दूध नसतं? म्हणजे ह्या दोन गोष्टी माझ्या मनात आहे. आणि जर जास्त दूध एखाद्या मातेला येत असेल तर मग त्यांना काही प्रॉब्लेम पण येतो का, याच्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल?
1: अगदी महत्त्वाचा प्रश्न तू आज विचारलेला आहेस. आता सगळ्याच मातांना दूध नाही असं नाही बरं.
0: अच्छा,
1: मागच्या काही सेशन्समध्ये आपण बघितलं की दूध आहे पण परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो, त्यामुळं सगळ्यांनाच दूध कमी असतं असं नाही. बऱ्याच वेळेला परसेप्शन असतं की दूध कमी आहे पण दूध असतं. आणि आता तू म्हणतेस तसं भरपूर दूध असणाऱ्या पण काही माता असतात
0: बर,
1: आणि त्याला आपण बऱ्याच वेळेला जर गरजेपेक्षा जास्त दूध असेल तर त्याचा काय त्रास होतो हे आपण बघूया. त्याला हायपर लॅक्टेशन असं म्हणतात. मग असं का बरं होत असेल, तर याचं कारण आहे. हल्लीच्या सगळ्या माता या उच्च शिक्षित असतात, बऱ्याच वेळेला त्या वयाने तिशीच्या पुढच्या असतात आणि त्या खूप जास्त विचार करत असतात. सतत त्या गुगलवरती सर्च करत असतात, इकडून माहिती घे तिकडून नॉलेज घे, पण त्यांच्यापर्यंत बऱ्याच वेळेला योग्य ऑथेंटिक नॉलेज पोचतंच असं नाही. आणि मग अर्धवट माहितीच्या आधाराने काही माता काय करतात, पंपिंग सुरू करतात आणि मग त्यांना दूध भरपूर असतं, बाळ पीत पण असतं, पण त्यांना ती खात्री नसते, त्यांना डाऊट असतो मनामध्ये की दूध येत आहे का नाही, दूध पुरत आहे का नाही, मला बघायचंच आहे काढून. आणि मग पंपिंग केल्यानंतर होतं काय की मुळात बाळ भरपूर पीत असतं आणि मग पंपिंग केल्यानंतर ब्रेनला असं वाटतं की डबल दुधाची गरज आहे का काय, आणि मग दूध डबल तयार व्हायला लागतं. मग दूध जसं डबल तयार होतं तर त्याला हायपर लॅक्टेशन असं म्हणतात. आणि मग दुधाचा फ्लो जोरात येतो, जोरात दुधाचा फ्लो आला की बाळाला ठसका लागतो, बाळ घाबरल्यासारखं होतं आणि मग काही वेळेला हे दूध नाकातोंडातनं बाहेर येतं आणि मग बाळाला जीव घाबरा होतो आणि मग ते बाळ प्यायलाच नाही म्हणतं. मग ते बाळ आईचं दूध प्यायला घाबरायला लागतं.
0: बरं,
1: आणि आईला असं वाटतं माझं दूध त्याला आवडतच नाही आणि मग ती असा विचार करते, ती दूध पाजणं बंद करते. मग हळूहळू ती काय करते, सगळंच दूध पंप करून बाटलीनी पाजायला लागते. आणि मग एक स्टेज अशी येते की बाटलीनी पिता पिता बाळ डायरेक्ट छातीवर प्यायला नाही म्हणतं आणि मग अशा हायपर लॅक्टेशनच्या मदरचा खूप प्रॉब्लेम होतो.
0: नक्कीच,
1: त्यामुळं पंपिंग करणं हे सुद्धा गरज असेल तेव्हा आणि डॉक्टरनी लॅक्टेशन कन्सल्टंटनी सांगितलं तरच करावं, अन्यथा कारण नसताना पंपिंग करणं याचा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की सगळ्या मातांना मी वारंवार सांगत आलेली आहे की त्यांना किती दूध येतं हे बघण्याचा त्यांनी अट्टहास करू नये. दूध येणारच आहे, दूध येत आहे, जसं बाळ तयार झालं तुम्ही माणसासारखं माणूस घडवला आहे मग त्याचं दूध नाही का घडवू शकणार, त्यामुळं दूध तर तुम्हाला येणारच आहे. साधी सोपी गोष्ट करा, बाळाच्या युरिनवरती वॉश ठेवा. 24 तासात 6 पेक्षा जास्त वेळेला युरिन होत असेल आणि महिन्याभरात 0.5 किलोपेक्षा म्हणजे 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला नक्कीच दूध पुरतं आहे हे लक्षात घ्यावं आणि बाटलीत काढून पंपिंग करून ते बघण्याचा अट्टहास करू नये. स्वतःवरती विश्वास ठेवावा आणि पंपिंग करून हायपर लॅक्टेशनचा प्रॉब्लेम क्रिएट करू नये. हा तर आपण स्वतः मानवनिर्मित प्रॉब्लेम आहे नाही का, हा अट्टाहास आणि त्याच्या पायात निर्माण झालेला अति जास्त दुधाचा स्त्राव, त्यामुळं जेवढी गरज आहे तेवढंच बाळाला दूध तयार करणं ही निसर्गाची किमया आहे. म्हणजे काय असतं की जसं लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी सासरी ॲडजस्ट होते तेव्हा तिला समजतं की या घरात किती स्वयंपाक करायचा, मग त्याच पद्धतीनं ब्रेनला पण कळतं की ह्या बाळाला किती दूध पाहिजे आणि ते कॅलिब्रेशन होत असतं.
0: अच्छा.
1: आणि मग जेवढं दूध बाळ पितं तेवढं दूध ब्रेन तयार करायला लागतं. मग ते नॅचरली होऊ द्या ना, तुम्ही कशाला मध्ये त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणता. पंपिंग करून म्हणा किंवा फॉर्म्युला बाजून म्हणा, दोन्ही गोष्टी या त्याच्यामध्ये अडथळा आणणाऱ्याच आहेत. त्यामुळं निसर्गाची जी काही किमया आहे, नैसर्गिक जो काही हॉर्मोनल बॅलन्स आहे तो डिस्टर्ब न करता बाळ जर वारंवार पीत राहिलं तर बाळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कॅलिब्रेशन होतं आणि 15 दिवसानंतर बाळाला जेवढ्या दुधाची गरज असते तेवढं दूध तुम्ही तयार करू शकता. आणि मग असं दूध तयार व्हायला लागलं की बाळाचं पोट नक्कीच भरतं. तुम्हाला साधी सोपी गोष्ट करायची आहे, बाळाच्या युरिनवरती वॉश ठेवायचं आहे, बाळाच्या वजनावरती वॉश ठेवायचं आहे. आणि बाळ खूप जास्त वाढणं किंवा खूप गुटगुटीत दिसणं हे ध्येय नका ठेवू तुम्ही. माणसाचं बाळ हे उभं राहायला किती दिवस लागतात, वर्ष लागतं, 9 महिन्यानंतर बाळ उभं राहतं. आणि याच्या उलट प्राण्यांचं बाळ हे लगेच उभं राहतं. गाईचं म्हशीचं वासरू जन्माला आल्याबरोबर उभं राहतं. त्यामुळं त्यांना लागणारे प्रोटीन्स आणि आपल्याला लागणारे प्रोटीन्स यात फरक आहे. आपली जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती वेगळी आहे आणि त्यानुसार दूध तयार होतं, त्यानुसार आपलं वजन वाढतं, त्यानुसार आपली वाढ होते, माणसाची वाढ होते. आणि मग आपण कशाला जास्त गुटगुटीत पाहिजे म्हणून त्याला ओव्हर फिडिंग करायचं, बाटलीनी पाजत राहायचं. तर हे आपल्या फक्त डोळ्यांना एक नेत्रसूप मिळावं म्हणून आपण बाळाला गुटगुटीत करणं हे योग्य आहे का? नैसर्गिकरित्या बाळ आईच्या दुधावरती जे काही वाढतं त्याच्यामध्ये बाळ ताकदवान होतं, त्याची हाडं स्ट्रॉंग होतात. बऱ्याच वेळेला ते चबी नाही दिसणार पण ते अतिशय स्ट्रॉंग असतं. म्हणून तर मूवीजमध्ये डायलॉग असतो, मा का दूध पिया है तो सामन्या. म्हणजे शारीरिक मानसिक सर्व पद्धतीनं बाळाची वाढ होत असते, इमोशनल कोशंट वाढत असतो त्याचा, त्याचा भावनिक बुद्ध्यांक वाढत असतो. कारण बाळ आईचं दूध पित असताना त्याला स्टिम्युलेशन मिळतं, बाळ बघतं, बाळ गप्पा मारतं आईशी, आऊ करायला लागतं. 3 महिन्याचं झालेलं बाळ आईशी गप्पा मारत मारत पितं, इकडे तिकडे बघत असतं. आणि हे करत असताना बाळ थांबत थांबत पितं, काही वेळा खेळतं, काही वेळा फास्ट पिऊन नंतर पालथं पडायची त्याला घाई असते, त्यामुळं पटकन त्याचं जेवण उरकतं आणि ते खेळायला जातं. त्यामुळे हे त्याच्यामधले जे बदल आहेत त्याचं आपल्याला ॲक्सेप्टन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं बाळांनी असंच त्यांनी बिहेव केलं पाहिजे असं काहीतरी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. आणि त्याला किती दूध पोटात जात आहे हे पण पाहायची गरज नाही. बाळाच्या पोटात किती दूध जात आहे हे आपण कसं ठरवायचं हे तर बघितलंच. त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या दुधावरचं बाळ हे जास्त फ्रेश असतं, जास्त खेळतं, कमी झोपतं आणि त्याचा उलट जास्त पटकन विकास होत असतो. ते पटकन पालथं पडतं, ओळखायला लागतं, चेहरे ओळखतं, रिस्पॉन्स देतं, हसतं तुमच्याकडे बघून आणि त्याची ग्रोथ अतिशय छान होते, त्याचे माइलस्टोन्स फास्ट येतात.
0: नक्कीच.
1: आणि मग म्हणजे त्याची पंचेंद्रिय विकसित होत असतात. त्यामुळं आईच्या दुधावरचं बाळ हे अतिशय हुशार होतं. आणि मग ते ज्या पद्धतीनं पित आहे तसं त्याला पिऊ द्यावं, जितकं पित आहे तितकं त्याला पिऊ द्यावं. आता आपली काही जेवायची वेळ फिक्स असते का की ठराविक घड्याळ लावून आपण 5 मिनिटात नाश्ता करू, 10 मिनिटात लंच करू, 15 मिनिटात डिनर करू असं काही नसतं. त्यामुळं प्रत्येक वेळा आपण एखाद दिवशी आपण तासभर नाश्ता करू, एखाद दिवशी आपण 5 मिनिटात नाश्ता संपवू, एखाद दिवशी आपण तासभर हळूहळू जेवत बसू, एखाद दिवशी आपण 5 मिनिटात पटापट खाऊन बाहेर जाऊ. त्याच पद्धतीनं बाळाचे पण मूड्स असतात ना. काही वेळा बाळ खूप वेळ पीत राहील, काही वेळा बाळ पटकन संपवेल. त्यामुळं बाळाचं पिणं हे असंच असलं पाहिजे, इतक्याच वेळात झालं पाहिजे, ते इतकंच झोपलं पाहिजे, त्यांनी असंच केलं पाहिजे, अशा काहीतरी कल्पना मनामध्ये ठेवून बाळाकडे बाळ चुकीचंच वागतं आहे किंवा बाळाला कमीच पडतं आहे असा काहीतरी भ्रम करून घेऊ नये. उलट बाळाचं बाळपण हे तुम्ही पण एन्जॉय करा, त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. शंका आली तर एकदा लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घ्या आणि बी हॅपी, टेन्शन सोडून द्या, तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा.
0: खरं आहे डॉक्टर, म्हणजे मी जो प्रश्न विचारला तो खरं तर अगदी वेगळा होता की एरवी स्त्रिया दूध कमी आहे म्हणून तक्रार करतात, पण ज्यांना दूध भरपूर आहेत अशा पण माता असतात का, याच्यावर तुम्ही मार्गदर्शन केलं आणि ह्याच्याने सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का यावरही आपण खूप छान मार्गदर्शन केलं. याच अनुषंगानं आता मला ह्याच प्रश्नाला धरून पुढे विचारायला आवडेल, ते म्हणजे की अशी केस तुम्ही बघितलेली आहे का आणि मग जर असं असेल तर याला सुद्धा काही उपाय असू शकतो का?
1: अशा भरपूर केसेस नेहमीच येतात. खूप मातांना हा प्रॉब्लेम असतो, त्यांना दूध कमी वाटतं, त्या पंपिंग चालू करतात आणि मग खूप दूध वाढून जातं. तर त्याची ट्रीटमेंट असते, त्यांना प्रॉपर शेड्यूल दिलं की हळूहळू सगळं नॉर्मल होतं, त्यामुळं काळजी करण्यासारखं घाबरण्यासारखं काहीच नाही. याला ट्रीटमेंट आहे, फक्त प्रॉपर गायडन्स घ्यायला पाहिजे आणि तो प्रॉपर गायडन्स मिळाला की काहीच प्रॉब्लेम उरत नाही. बाळाचं पाजणं बंद नाही करायचं, वेगवेगळ्या पद्धतीनं ते हँडल करायला लागतं आणि या गोष्टी सुरळीत होतात, त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही.
0: नक्कीच डॉक्टर, आजच्या भागात सुद्धा तुम्ही खूप मुद्देसूद आणि खूप छान पद्धतीनं श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि आज एक वेगळ्या प्रकारचा हा प्रश्न होता. दूध जास्त असेल एखाद्या मातेला तर काय होऊ शकतं हे सुद्धा आपण त्यातनं छान पद्धतीनं समजावून सांगितलं आणि अर्थातच नेहमीप्रमाणे आजचा भागसुद्धा खूप मार्गदर्शक ठरलेला आहे. पुन्हा अशाच मार्गदर्शनाची ही मालिका पुढच्या भागात आपण घेऊन येणार आहोत, असेच प्रश्न घेऊन येणार आहोत. तुर्तास आता मात्र आपण इथं थांबूया, श्रोत्यांची रजा घेऊया आणि भेटूया पुढच्या भागात याच वेळी. तर श्रोते हो, आत्ताच्या भागापुरता आम्ही आपली रजा घेतो आहोत, पुढच्या भागात अशाच काही नवीन प्रश्नांचा उहापोह करूया. भेटूया पुढच्या भागात.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत काजळी. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली, म्हणू अजून दिवा लावला नाही हो तू? मला यायला जरा उशीर होणार होता, सकाळीच बोलले होते ना. अगं, असं देवांना अंधारात ठेवू नये. किती काड्या चालल्या आगपेटीच्या, असे खेळू नये गं आगीशी. असं दोघी बाजूने कसं काय बोलू शकते गं आई तू? मी एकदा नाही बरेचदा प्रयत्न केला, पण दिवा लागलाच नाही. पेटायचा आणि लगेच विझायचा, मग काय करू? परत परत पेटवण्याकरता आगपेटीच्या काड्या वापराव्या लागतीलच ना. मागे दिवा लावला नाही देवाचा, तेव्हा जो काही तो ओरडा बसलाय ना अजून लक्षात आहे माझ्या. आज परत कशाला करू मी उगीच माझा मूड खराब? मी माझा मूड खराब करायचा नाही म्हणून प्रयत्न केला, तर दिवाच लागला नाही. अगं, काजळी आली आहे वातीला, ती बाजूला केली की लागला असता दिवा. बघ लागला की नाही. मला नव्हते माहीत असं काही बाजूला केलं की लागतं दिवा. मला वाटतं आपल्या मनावर पण दिव्यासारखी काजळी असावी. ती बाजूला काढून टाकली की लख्ख प्रकाश दिसायला. विचार केला तर नक्कीच मनावर काजळी असते. ती कधी काळ्या विचारांची असते तर कधी काळजीची असते, पण दोघांचा रंग सारखाच गडद असतो. जे मनाला व्यापून प्रकाशमय काही दिसूच देत नाही. काळे विचार जे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे अवशेष मनात पिंगा घालतात, ते जे आपण कधी कितीही प्रयत्न केला तरी बदलवू शकत नाही, कारण दिवस उलटे मागे फिरवता येत नाही. कालची वेळ आज आणता येत नाही या समीकरणाची उकल माहीत असून सुद्धा मनाला त्या काळ्या गडद विचारांनी घेरलेले असते. प्रसंगानुरूप ही भूतकाळातली विचारकिडे वर सरसावून येतात, मनावर कब्जा घेतात आणि सकारात्मकता कधी नैराश्यात बदलवून टाकतात. आपलेच मन आपल्याला कळू देत नाही आणि आपण आपला मूड का गेला, आपण चिडचिड का करतो याचा शोध घेतो. भूतकाळ बदलवता येत नाही हे माहीत असून सुद्धा सतत त्याच त्याच वाईट गोष्टीत माणूस रमतो. त्यासोबत काही चांगल्या गोष्टी पण घडल्या असतीलच की, पण त्याचा एक क्षणही विचार केला जात नाही, कारण आपण वाईटाचा लवकर स्वीकार करतो. जोपर्यंत अनुभव घेत नाही चांगल्याचा, तोपर्यंत आपले वाईट विचार काळजीच्या रूपाने चालूच असतात. मग मनाच्या आवाक्याच्या बाहेर गेल्यावर देव आहे तो करेल सगळं चांगलं, तो करेल सगळं नीट असं स्वतःला समजवतो. पण जर हीच गोष्ट आधी केली तर, योग्य वेळी केली तर, म्हणजे जसं संध्याकाळी ठरलेल्या वेळी देवाजवळ दिवा लावतो, काजळी बाजूला काढतो, अगदी तसंच मनावरची काजळी बाजूला काढून आहे देव करील सगळं नीट हा विचार आधीच मनावर बिंबवला तर मनावर येणारं भूतकाळाचं सावट, भविष्याच्या काळजीचं मळक नक्कीच बाजूला जाऊन कोपऱ्यात घाबरून बसेलच की. आजच्या वर्तमानात आनंदाने जगता येईल ना, याकरता खूप काही नाही करावं लागत. फक्त भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना यांची उजळणी करावी. प्रत्येक नात्यासोबत वाईट आणि चांगले असे दोन्ही प्रसंग असतात. त्यातल्या फक्त चांगल्याच प्रसंगांना लक्षात ठेवून आपलं मेमरी स्पेस कार्ड चांगल्या विचारांनी भरावं. जे काही वाईट विचार प्रसंग आहेत, अनुभव आहेत, त्यातून शिकून त्यातलंही काही चांगलं असेल ते लक्षात ठेवून उरलेलं मनातून कायमचे डिलीट करावं. मोबाईल जसा मधून मधून क्लीन करतो ना,
अगदी तसं मनपण करावं, मनावरची काजळी काढावी आणि आपल्या मनाचा लख प्रकाश आपल्या विचारातून कृतीतून बाहेर पडू द्यावा, जेणेकरून या सुंदर जगात आपणही किती सुंदर आहोत हे आपल्या सकट इतरांनाही कळते आणि आपण आनंदी समाधानी होतो. बाजूला करून मनावरची काजळी. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझ्या सोबत यावेळी पण आहेत कविताजी गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार, नमस्कार हरिभाऊ.
0: आणि श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण तंत्र या विषयावरती ज्यांच्याशी बोलत होतो ते विद्यावाचस्पती हरीश जोशीजी सुद्धा या ठिकाणी आहेत. हरीशजी खूप खूप स्वागत आहे तुमचं परत एकदा. आणि मला असं वाटतं आपण जसं मागच्या भागाची शेवटचा जो मुद्दा आपण घेतला त्याच याच्यावरनं मी परत येईल. तुम्ही सात्विक, राजस आणि तामस याच्याबद्दल सुद्धा बोलत होतात. आणि मला असं वाटतं जसं तुम्ही दत्तगुरूंबद्दल या तिन्ही बाबी सांगितल्या,
2: अगदी बरोबर,
0: नवरात्राच्या या परमपावन याच्यामध्ये आपण भेटतो आहोत, तर मला असं वाटतं देवी भगवती तंत्र आणि त्या तंत्रामध्ये परत सात्विक, राजस, तामस याचं कसं महत्व आणि कसं हे आहे ते तुम्ही कृपया सांगावं.
2: अगदी बरोबर. धन्यवाद कुलकर्णी सर. नमस्कार श्रोते हो. मागच्या भागात आपण गायधनी मॅडमनी जसा प्रश्न केला की सात्विक तंत्र नेमकं काय, सात्विक, राजसिक, तामसिक म्हणजे काय यावर थोडासा विचार केला. आणि या सात्विक, राजसिक, तामसिक या तिघांच्याही वरती आपण दत्तगुरूंच्या विषयांपर्यंत येऊन थांबलो होतो. आणि आज जसा प्रश्न केलाय सरांनी की भगवती, चंडी जिला आपण म्हणतो, किंवा दुर्गा आई, अनेक नावांनी तिला आपली तिचे लेकर बोलवत असतात, यांचा तंत्राशी काय संबंध आणि सात्विक, राजसिक, तामसिक काय, त्यात काय आहे, असं कदाचित हाच प्रश्न आहे. बरोबर.
0: येस,
2: अगदी बरोबर. तंत्राचाच एक अर्थ होतो किंवा तंत्राचं एक दुसरं नाव आहे आगम, आगमशास्त्र. आगमशास्त्राची व्याख्या करताना शास्त्रकार म्हणतात आगतम शिववक्त्रेभ्यो गतंच गिरिजा मुखे मतंच वासुदेवस्य तस्मादागम मुच्यते. म्हणजे संपूर्ण तंत्रशास्त्र, आपली कोणतीही ग्रंथ जर घेतली ना तर ती प्रश्नोत्तरातूनच पुढे आलेली आहेत. आपल्याकडे प्रश्न विचारायला मनाई असा विषय नाही, फक्त त्या प्रश्नाचा वितंडावाद होऊ नये, म्हणजे त्या प्रश्नात जिज्ञासा असावी, निष्कारण फक्त पुढे पुढे चाललोय असं नसावं. तर संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी भगवती स्वतः बसते आणि आदिगुरु शिवांना प्रश्न विचारते. अथ केनोपायेन भगवन देह ब्रह्ममयो भवेत. हे भगवन, हे महाशिव, हे ज्ञानाचे सागर, हे आदिगुरु, आपण सांगा असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे हा देहच ब्रह्ममय होऊन जाईल. तर त्या उपायांमध्ये सांगताना भगवंतांनी जे जे काही सांगितलं त्याचं नाव तंत्र. ते अनेक उपाय आणि तसे किती आहेत तर असंख्य, लगभग 7 करोड मंत्रांची रचना केली आणि प्रत्येक मंत्राचे किमान 6 तंत्र. तर असा हा सगळा पसार आहे. तर यात सगळीकडेच आपल्याला घुसता येईल, पण ती कालमर्यादा आणि त्याची आवश्यकता असा विषय नसतो. तत्रापि आपण हा विषय टाकू. तर सात्विक, राजसिक, तामसिक आणि भगवती यांचा तंत्राशी काय संबंध, अशा प्रकारचा विचार जर केला तर नेमका आधी हा विचार घेऊ आपण की भगवती चंडी किंवा भगवती दुर्गा म्हणजे काय. दुर्गेला आपण एक या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः, ती शक्तीलाच आपण ऊर्जा या नावाने सुद्धा ओळखतो. आणि ऊर्जा म्हणजेच एनर्जी, याचा जर न्यूटनचा आपण लॉ बघितला तर एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड अँड नॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन ओनली ट्रान्सफरेबल फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म. आपल्याला आश्चर्य वाटेल की आत्ताच न्यूटनचा एक नियम जो त्रिकोणाबद्दल होता तो कणाद ऋषींनी संशोधित केलेला आहे, किंवा कणाद ऋषींनी आधी त्याचं न्यायशास्त्रात त्यांच्या सांगून ठेवलेलं आहे असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कळवलेलं आहे डायरेक्ट. तर हा जो ऊर्जेचा नियम न्यूटनने सांगितलेला आहे, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड अँड नॉट बी डिस्ट्रॉय, हा असाच्या असा दुर्गा सप्तशतीमध्ये आलेला आहे. नित्यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं ततम देवानां कार्यसिद्ध्यर्थ माविर्भवती सा यदा. ती भगवती कायम आहे, तथापि तत्समुत्पत्तिर बहुधा श्रूयतां मम. ती कायम होती पण तरीही तिची उत्पत्ती मी बऱ्याच वेळा ऐकली. आणि तिची उत्पत्ती का होते? फॉर डिव्हाइन वर्क, देवानाम कार्यसिद्ध्यर्थ. ती सर्वसाधारण कार्यांसाठी, मेकॅनिकल वर्क्स जे असतात त्यासाठी ती येत नाही, डिव्हाइन वर्क्स जेव्हा होतात. म्हणूनच तंत्राची आपण मागच्या एपिसोडमध्ये जे बघितलं होतं, कर्मकांडानंतर तंत्र आहे. कर्म तुमची व्यवस्थित झाली तर मग तुम्ही थोडक्यात ग्रॅव्हिटीच्या मॅग्नेटमधून, ग्रॅव्हिटी जे सर्कल आहे त्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्ममध्ये जेव्हा ट्रान्सफर तुम्हाला व्हायचं असतं त्यावेळी तंत्राचा उपयोग होत असतो. मी हे एका वेगळ्या टांजामधून, वेगळ्या आयामातून बोलतोय, पण तो आयाम जर आपण आजच्या पिढीनुसार तो आयाम जर नाही सांगितला तर इकडच्या आयामात समजायला थोडं अवघड जाईल. आपल्या बायोग्रॅव्हिटी जी आहे, आपण सगळे जैव ऊर्जेवर जगत आहोत, ती ऊर्जा इलेक्ट्रो फॉर्ममध्ये, विद्युत फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी यांत्रिक प्रकारे कराव्या लागतात, ज्या आपण विद्युत निर्मितीच्या क्षेत्रात बघत असतो. तीच विद्युत आपल्या शरीरात सुद्धा असते वेगळ्या फरकाने. ती उत्पन्न होण्यासाठी ज्या ज्या क्रिया कराव्या लागतात त्या तंत्रात वेगवेगळ्या प्रकारे आलेल्या आहेत. मग आता ती भगवती जी आहे, ऊर्जा म्हटली की सगळ्यात आधी ती असणे किंवा ती होणे म्हणजे इच्छाशक्ती आली. एखाद्या कार्यासाठी जर इच्छाच नसेल, मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की प्रयोजन मनोद्दिष्टम मंदोपीन प्रवर्तते, प्रयोजनाचाच अर्थ होतो इच्छा. तर काहीतरी इच्छा असली तर ती काय आहे ती वस्तू ते जाणून घेण्याची नंतर इच्छा होते. आधी इच्छाशक्ती, मग जाणणे म्हणजे ज्ञानशक्ती. इच्छा आणि ज्ञान दोन्ही गोष्टी असल्या तर प्राप्ती होईल याची गॅरंटी तितकी नसते अंटिल तुम्ही ऍक्शन मध्ये उतरत नाही तोपर्यंत. म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. आता या तीन शक्तींना इच्छती, जानाती, करोती यांना थोडस आता वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर सांगतो. इच्छाशक्ती महालक्ष्मी, ज्ञानशक्ती महासरस्वती, क्रियाशक्ती भगवती महाकाली, अग्नी आणि यांचं त्रिगुणात्मक रूप भगवती दुर्गा. आपल्याला आश्चर्य होईल, अणू ऍटम सुद्धा तीनच याच्यात फुटतो. म्हणजे त्याचं जेव्हा आपण मॉलिक्युल्स वेगळे होतात, हा विघटन जेव्हा होतं तेव्हा त्या तीनच हे असतात. तर हे इच्छा, क्रिया, ज्ञान यातच उत्पत्ती, स्थिती, लय हे तिन्ही सामावलेले आहेत. आणि हे आपल्याला असं वाटतं की एकच वेळा घडतं, पण आजचं विज्ञान त्याला साक्ष देत आहे. पण आपल्याकडे कायमच सांगितलंय सर्जन आणि विसर्जन याची प्रक्रिया कायम चालू आहे. प्रतिक्षण प्रलय घडतोय आणि प्रतिक्षण नवीन निर्मिती होते आहे. उदाहरणासाठी तुमचं आणि माझं शरीर जर घेतलं तर ज्या दिवशी या पृथ्वी तलावर आलो अगदी अर्धा एक फूटच असू आपण आणि वजनही खूप कमी असेल. आणि आज जे काही वाढलेलो आहोत, कधीही असं झालं नाही की 100 ग्रॅमवाला हात किंवा पंजा बाजूला ठेवा आणि 200 ग्रॅमवाला आता लावून चला असं झालं नाही. तर सेल्स कंटिन्यू बनत राहतात, कंटिन्यू डिस्ट्रॉय होत राहतात आणि तरीही शरीर स्थितीमध्ये जाणवतं, त्याची स्थिती आहे. हे सगळं ज्या शक्तीच्या स्वरूपावर किंवा ज्या शक्तीच्या भरोशावर, जिच्या अधिष्ठानावर चाललं आहे, ती भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका, तिची या नवरात्रांमध्ये आत्ता जी येणार आहेत ती शारदीय नवरात्र जी चालू आहेत आपली, ती त्या शारदीय नवरात्रामध्ये अशाच प्रकारे अजून 3 नवरात्र येत असतात. नवरात्र आपल्याला प्रकटरित्या 2 माहीत आणि सर्वसाधारण लोकांसाठी 2 आवश्यक आहेत, पण अशी 4 नवरात्र होतात जी 3-3 महिन्याच्या गॅपमधून येत असतात. आणि ही काय आहेत, जसं आपल्या दिवसामध्ये 4 संधिकाल येतात, एक सकाळचा प्रातः कालाची संधी, एक मध्यान्ह कालाची संधी, एक सायंकालाची संधी आणि एक मध्यरात्रीची संधी. तसंच आपल्या कालगणनेनुसार आपलं 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस. त्या 1 दिवसामध्ये ज्या 4 संधी येतात त्या 4 संधींना आपण नवरात्रात पूजतो. जसं आपल्याकडे संध्यावंदन सांगितलंय संधीच्या वेळी, त्याच प्रकारे हे देवांच्या दिवसामधलं संध्यावंदन आहे. त्यावेळी एनर्जी म्हणजे प्रकृती आपल्या फॉर्ममध्ये चेंज घडवते आहे. एक विशिष्ट स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये ती कन्वर्ट होते आहे किंवा स्वतःला अपग्रेड करते आहे किंवा डिस्ट्रॉय, जे काही आहे ते दोन्ही चालू असतं एकाच वेळी. तर त्यावेळी आपण कसं असलं पाहिजे, फुल्ली अलर्ट, नियमात, भक्तिभावाने युक्त आणि क्रियाशील सुद्धा. म्हणून विशेषतः नवरात्रामध्ये केल्या जाणाऱ्या उपासनांमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तिथे होम पण होतो, तिथे नाच पण होतो, तिथे ध्यान पण होतं, तिथे साधना पण होते, तिथे गीतं पण गायली जातात, तिथे पक्वान्नांचा आरास सुद्धा होतो. या सर्व प्रकारे आपल्याच ऊर्जेला आपणच नूतन स्वरूपात पुन्हा प्राप्त करणे आणि इच्छित कार्यासाठी, पण ते इच्छित कार्य धर्मयुक्त असलं तर यश जास्त मिळतं आणि चांगलं मिळतं. तर अशा प्रकारे पुन्हा आपणच आपल्यालाच रिचॅनलाइज करून आपल्या गोष्टीमध्ये लावून घेणे हे या उपासनेतून घडत असतं. तर हे तंत्राच्या मार्गातून सुद्धा घडतं. या तीन शक्ती ज्या सात्विक, राजसिक, तामसिक, वास्तविकतेत ती एकच भगवती या तीन शक्तीत स्वरूप स्वतःला प्रकट करते, कारण हा तिचा स्वभाव आहे. प्रकृती जनित स्वभावांवर प्रश्न नाही केले जात. म्हणजे मिरची तिखट का असा प्रश्न नाही होत कधी. हा मिरची गोड का असं होऊ शकतं. तर एकूण असं आहे.
1: तुम्ही आता बोलताना श्रीविद्येचा उल्लेख केला. जी जी. तर श्रीविद्या म्हणजे नेमके काय?
2: वास्तविकतेत ही इतकी गुह्य आणि गुप्त विद्या आहे की ज्याबद्दल असं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर सर्वसाधारणरित्या बोललं जात नाही. तर आपणही इथे मर्यादा ठेवूनच त्याची जे काही आहे,
1: निदान जिज्ञासा म्हणून लोकांची, अगदी बरोबर, अगदी तीनदा हा शब्द आला.
2: अच्छा.
1: तर म्हणून त्याच्याविषयी.
2: बरोबर बरोबर. श्री गुरुभ्यो नमः. श्री विद्या याचा विचार करण्याआधी आपण एक दोन जर श्री या शब्दावर थोडासा विचार करूया.
1: तो फार गरजेचा.
2: हा. आपण पूजा करताना प्रत्येक वेळी एक फळ वापरत असतो, आपल्याला माहित असेल. काय?
1: श्रीफळ.
2: श्रीफळ, अगदी बरोबर. आपण कधीतरी श्री आंबा, श्री चिक्कू, श्री पेरू, श्री टरबूज असं म्हणतो का? नाही म्हणत. मग या विशिष्ट फळालाच श्रीफळ म्हणतो. कधी विचार झाला यावर? विचार झाला पाहिजे. हा, आता जाणून घेऊया आपण. या फळाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या मुळापासून त्याच्या शेंड्यापर्यंत प्रत्येक वस्तू पूर्णतः उपयोगात येते. म्हणून परम उपयोगी असल्यामुळे त्याचं नाव श्री आहे. एक. दुसरं, आदि चैतन्याचा प्रथम स्पंद, तो जो प्रथम स्पंद देणारी जी शक्ती आहे, शिवशक्त्या युक्तो, जो परम स्थाणू आहे, तो सुद्धा जिच्या शक्तीशिवाय स्पंदन घेऊ शकत नाही किंवा कारणीभूत होऊ शकत नाही, स्पंदन घडत नाही, त्या पराचितीला श्री असं म्हणतात, त्या परम चैतन्याला. आता त्या चैतन्य तत्वावर भिन्नता उरत नाही की हे पुरुष आणि हे स्त्री असं नसतं. हे स्त्री पुरुष इत्यादी सृष्टीचक्र अबाधित चालवं यासाठी बनवलेला तो विषय आहे. पण त्या ठिकाणी म्हणून शिवशक्त्यात्मिका यई नमहा हे भगवतीच्या एका नावात येतं. तर या विद्येवर, ही विद्याच भारताची प्रमुख विद्या. आपले आपल्याला आश्चर्य वाटेल, आता आपण फक्त नवरात्रासाठी विचार करतो इथे, पण जितके काही सण आपल्याकडे साजरे होतात, अगदी होळी पासून घेऊन जन्माष्टमी असेल, शिवरात्र असेल, कोणतेही, ते सर्वच्या सर्व सण या क्षेत्राला, म्हणजे उपासना तंत्र क्षेत्र असेल, कर्मकांड तर असतंच ऑफकोर्स, या सगळ्या गोष्टींना ही सगळी सण तिथे बरोबर बसवलेली आहेत आणि त्या त्यावेळी कोणती कोणती कर्म करायची आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. पण हा सगळा मार्ग गुरु उपदिष्ट विधीना असतो. गुरूंनी ज्या प्रकारे उपदेश केलेला आहे, आणि महत्वाची गोष्ट, आज कसं झालंय की फक्त एक विशिष्ट ड्रेसमध्ये आणि विशिष्ट गेटअपमध्ये मी बसलो की मी गुरु होतो. वास्तविकतेत तसं नाही. त्या गुरूंना सुद्धा चेक करणे आहे. काय लालची गुरु लोभ

0: म्हणून शास्त्रनिर्दिष्ट आणि गुरुरुपदिष्ट या दोघांची एकत्रितता ज्या ठिकाणी होते तिथे वास्तविक ज्ञानाला वास्तविक विद्येला आरंभ होत असतो. अशी गुरुरुपदिष्ट विधी ने जी विद्या प्राप्त होते, जी विद्या त्याच्या उपासनेतून पुढे खुलत जाते आणि ज्या एका विद्येच्या आपल्याला आश्चर्य वाटेल की श्रीविद्येच्याच उपासनेतून इंद्र, भगवान स्वयं आदिशिव, नारायण, भगवान रामभद्र रामचंद्र प्रभू, श्रीकृष्ण, अगस्ती, गौतम, दुर्वासा ही अशी मोठी श्रीविद्येच्या उपासनेची यादी आहे आणि ही अनादिकाल परंपरेपासून चाललेली आहे, ज्याचे अनेक संप्रदाय, दत्तगुरूंचा एक संप्रदाय आहे, हयग्रीवांचा एक संप्रदाय आहे, दक्षिणामूर्तींचा एक संप्रदाय आहे, तर असे वेगवेगळे संप्रदाय श्रीविद्येचे चालतात. पण त्यातल्या त्यात कामराज, कामोपासित, आपल्याला माहिती असेल की भगवान शंकरांनी कामाला दहन करून टाकलं, कामदेवाला, तर अनंगोपासित श्रीविद्या, त्या भगवान शंकरांनी ज्याला दहन करून टाकलेलं आहे त्या अनंगाला पुन्हा कोणी संरक्षण दिलं, ते ज्याने जिने संरक्षण दिलं ती आदिमाया, आणि त्यांनी सांगितलं, त्याला आशीर्वाद दिला होता की तू विश्वविजयी ठरशील, असशील कायम. आज जर आपण बघितलं तर आपल्या जगात चालणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यापारामध्ये कॉस्मेटिक इंडस्ट्रीजचा किती मोठा हात आहे संपूर्ण जगभरात, फक्त दिसणे या गोष्टीवर किती मोठा बाजार चाललेला आहे आणि तो गुप्त किंवा प्रकटपणे. कामाचा अर्थ होतो इच्छांची पूर्ती, कोणतीही, अगदी भोजनापासून. आपण त्याला फक्त शारीरिक इच्छेवर आणून ठेवलं तर ती संकुचित व्याख्या होऊन जाईल. त्याच गोष्टीने सर्व परिपूरित होत आहे हे भगवतीच्या त्या श्रीविद्येच्या आशीर्वादाने त्याला ते प्राप्त झालं. पण तीच श्रीविद्या आपल्याला त्यापासून पूर्णतः वरती उचलून, कामारी सुद्धा तिचीच पूजा करतात, भगवान महाशिव, ते सुद्धा तिच्याच मार्गावर चालणारे सगळ्यात आदिगुरु म्हणून पूजले जातात. तर अशा प्रकारे ही तीच भगवती त्रिगुणात्मिका होते. म्हणून श्रीविद्येचं जे श्रीयंत्र आहे त्याचं आपण बघितलं की सगळ्यात पहिले एक बिंदू, मग त्याचे तीन कोण होतात, मग पुढे त्याचेच नऊ कोण होतात जे आपण नवदुर्गा स्वरूपात पूजतो. अशा प्रकारचा हा तंत्राचा गुरुरूपदिष्ट विधीने मार्ग आहे आणि श्रीविद्येबद्दल मला वाटतं इतकी जुजबी माहिती पुरेशी आहे.
1: अगदी
2: गुरुजी, जसं जसं तुम्ही सांगताय तसं तसं आमचे प्रश्न पण वाढताय.
0: अच्छा, धन्यवाद.
2: या भागामध्ये तुम्ही इतकं छान तंत्र आणि भगवती, त्याच्यातले सात्विक, राजस आणि तामस, आणि त्यांनी विचारलं तसं श्रीविद्या, याच्याबद्दल खूपच सुंदर सांगितलं. जे कुणालाही माहिती नसेल तर अशी माहिती यावेळेस मिळाली. पण मी म्हटलं तसं की आमचे प्रश्न वाढत आहेत.
0: स्वागत आहे.
2: तंत्र म्हटलं की नवरात्र आहे, देवीचं हे आहे बली,
0: अगदी बरोबर,
2: आणि त्याचबरोबर अपेयपान हे सुद्धा धार्मिक याच्यामध्ये घुसवलेलं आहे की खरंच आहे किंवा काय, याबद्दल आम्हाला प्रश्न आहे. पण ते आपण पुढच्या भागामध्ये विचारूयात. कविताजी, आता खूपच छान सुंदर हे झालं, पण आता आपण श्रोत्यांना सांगूयात, पुन्हा पुढच्या भागामध्ये वृत्तीची निवृत्तीमध्ये भेटू आणि आपले जे प्रश्न पण आता सांगितले त्याचे उत्तर आपण जाणून घेऊ.
1: नक्कीच, धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहास चंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीते. सुधीर मोघे 8 फेब्रुवारी 1939 रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे जन्म झालेले, शब्दांचे जादूगार आणि कवितेला सखी म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. खरं तर ते एक कवी, पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील ते मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेकविध भूमिकांतून आपले कवित्व सादर केलं. चित्रपट गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा आणि संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार आणि दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट अशा अनेक प्रांतात सुधीर मोघे यांनी आपला ठसा उमटवला. सहज सुंदर शब्दरचना करणारे कवी, गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, स्वतंत्रते भगवती असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले, तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. ते एक उत्तम चित्रकार देखील होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं देखील भरली गेली होती. विमुक्ता या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग सुरू होण्याआधीच दुर्दैवाने सुधीर मोघे निवर्तले. रसिक हो, कवी सुधीर मोघे यांच्यातील एका संगीतकाराला आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेले एक पार्टी सॉन्ग. खरं तर दोनच कडव्यांचं हे गाणं त्यांनी रणजित देसाई यांच्या बारी या कादंबरीवर आधारित 1981 या वर्षीच्या नागिण या चित्रपटासाठी लिहिलं होतं. त्याला संगीतकार भास्कर चंदावरकर चाल लावणार होते, परंतु काही कारणामुळं ते काही होऊ शकलं नाही. त्यानंतर मग 1987 या वर्षीच्या ते स्वतःच संगीत देत असलेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठी तेच गाणे स्वरबद्ध करताना सुधीर मोघे यांनी त्यामध्ये अजून एक तिसरा अंतरा वाढवला. या वाढवलेल्या तिसऱ्या अंतऱ्याबद्दल सुधीर मोघे म्हणतात, घनदाट रानातील रासवट शृंगार रंगवताना ही काळोखाची लिपीच कवीच्या मदतीला आली, पण हे काळोख भान नेहमीच रमणीय सुखद नसतं. कधीकधी ते कडवट जहरी होऊन जातं. प्रकाशाची वांझ तहान निमूटपणे सोसणाऱ्या आंधळ्या मनाला दिसतं, जाणवतं एकच, अनादी भूतकाळापासून अगम्य भविष्यापर्यंत सुस्त अजगारासारखा अदवा तदवा पसरलेला हा विराट काळोखच खरा, तोच खरा सर्वशक्तिमान, तो अनादी, तो अनंत. पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला, काळोख गंधाळला, काळोख तेजाळला, झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, झुलती काळोखात गाण्यांच्या दोन ओळी, रानच्या पाखरांची रानात भेट झाली, भन्नाट रानवारा मस्तीत शिळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. 1987 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटात हे गीत निवेदिता जोशी आणि अजिंक्य देव यांच्यावर चित्रित झालंय. संगीतकार आणि गीतकार सुधीर मोघे आणि गायला आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी.

रसिक हो, सुधीर मोघे हे उत्तम निवेदन करत असत. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची एक खास शैली होती. स्वतः जातीवंत कवी असल्याने कधी स्वतःचीच कविता तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची ओळ अप्रतिम काव्यातून करून द्यायचे. कविता पानोपानी या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे हातात कागद न घेता केवळ ध्वनीप्रकाश योजनेच्या सहाय्याने स्वतःच्या मराठी कविता गीते सादर करीत असत. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल 4 वेळा पटकावला होता. रसिक हो, कशासाठी प्रेमासाठी हा मराठी चित्रपट, सूत्रधार हा हिंदी चित्रपट आणि स्वामी अधांतरी नाजुका या मराठी मालिका, तसेच हसरते, डॉलर बहू, शरारते या हिंदी मालिका इत्यादींना सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले होते. राजा शिवछत्रपती या एका चित्रपटात त्यांनी एक भूमिका देखील केली होती. प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे त्यांचे थोरले बंधू. रसिक हो, 1987 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट कशासाठी प्रेमासाठी, या चित्रपटाचे दिग्दर्शक होते पीतांबर काळे. पटकथा संवाद होते यशवंत रांजणकर यांचे आणि गीतकार संगीतकार होते सुधीर मोघे. मित्रांनो, यानंतर ऐकूया कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील सुधीर मोघे यांनी स्वरबद्ध केलेले आणि लिहिलेले अजून एक गीत. गायले आहे उत्तरा केळकर आणि श्रीकांत पारगावकर यांनी. चित्रपटामध्ये हे गाणे विजय कदम आणि प्रेमा किरण यांच्यावर चित्रित झाले आहे. ऐकूया.

दोस्त हो यानंतर ऐकूया संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले 1986 या वर्षी प्रदर्शित झालेल्या तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातल्या कथानकाच्या एका वळणावर सुधीर मोघे यांनी लिहिलेलं एक सर्वांग सुंदर गीत. श्रोते हो, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं हे वळण अटळ असतं. फरक इतकाच की कुणी या वळणावर थांबतो, कुणी रेंगाळतो, कुणी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो, तर कुणी वळण ओलांडायच्या घाईत पुढची वाट चालायला देखील लागतो. संवेदनशील मन मात्र या वळणावर जरा विसावतं, भल्याबुऱ्या क्षणांची सुसंगती लावत बसतं, भावनांचा गुंता सोडवता सोडवता आणखीनच अडकून पडतं, शब्दांची भूल पडते, कवितेची चाहूल लागते. बघता बघता आणखी एक वर्ष सरतं, निरोपाचा दिवस जवळ येतो, ही वेळ असते मागे वळून पाहायची आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरवायची. असंच काहीसं सांगत आहे हे पुढचं गीत. गीत, संगीत आणि स्वर सारं काही सुरेख जुळून आलेलं. संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी, गीतकार सुधीर मोघे, गायिका अनुराधा पौडवाल या सर्वांनी मिळून जुळून आणलेला हा एक सुरेख सुस्वर योग. खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळायाचा, डाव रंगता मना सारखा, कुठली हुरहुर कसले काहुर, जरा विसावू या वळणावर, भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. ऐकूया पियानो या वाद्याच्या अत्यंत प्रभावी वापराचे हे अत्यंत सुंदर गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांची काही निवडक चित्रपट गीते. रसिक हो, आता ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि आवडीचे एक कोकणी पिकनिक सॉन्ग. ती मी नव्हेच 1970 या वर्षी प्रदर्शित झालेला हा एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद होते मधुकर बावडेकर यांचे आणि संगीत होते संगीतकार सूरज यांचे. मित्रांनो, संगीतकार सूरज म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन. त्यांनी मराठीमध्ये संगीतबद्ध केलेला हा एकमेव चित्रपट बरं का. गीतकार रमेश अणावकर यांनी या गाण्यामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याचे यथार्थ वर्णन केले आहे. 50-55 वर्षापूर्वींच्या रेल्वेद्वारे दृष्टीस पडणाऱ्या खंडाळा घाटातील नितांत सुंदर निसर्गाचे वर्णन कोकणी ढंगात आणि काही खास कोकणी शब्दांमध्ये गीतकार रमेश अणावकर यांनी केले आहे. या गाण्यामुळे चेडवा हा कोकणी शब्द खूप प्रसिद्ध झाला. अमराठी असून देखील या गाण्याला संगीतकार सूरज म्हणजेच शंकर जयकिशन यांनी इतकी मधुर चाल लावली आहे की आज 50-55 वर्षानंतर देखील हे गाणे रसिकांच्या आवडीचे आहे. हे गाणे गायले आहे जयवंत कुलकर्णी आणि शारदा यांनी. गायिका शारदा अय्यंगार यांचे हे पहिलेच मराठी गीत. या गाण्यात कोरसचा वापर अत्यंत प्रभावीपणे केलेला आहे. कोरसमुळे या गाण्याला उठावदारपणा आला आहे. रेल्वेवरचं मराठी गाणं म्हटलं की हेच गाणं आठवतं आपल्याला. या गाण्याचा चित्रपट, संगीतकार कोणाला आठवायची शक्यता कमीच आहे, पण हे गाणं मात्र नक्कीच आठवतं. ऐकूया संगीतकार सूरज यांनी स्वरबद्ध केलेले रमेश अणावकर यांचे ती मी नव्हेच या चित्रपटातील कोरससह शारदा आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे बहारदार पिकनिक सॉन्ग. चतुर रसिकांनी गाणं नक्कीच ओळखलं असणार. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट.
1: चढवा

तुझ्या वाचून कर्मेना। श्रोते हो, 1986 या वर्षी प्रदर्शित झालेला हा कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट, या चित्रपटाचे निर्माते होते गजानन सरपोतदार, दिग्दर्शक होते दामू केंकरे आणि पटकथा संवाद होते श्रीनिवास भणगे यांचे, गीत लेखन केले होते सुधीर मोघे यांनी आणि संगीत दिले होते सुहासचंद्र कुलकर्णी यांनी। त्या काळात मेलडी मेकर्स या प्रसिद्ध संगीत ऑर्केस्ट्राचे सुहासचंद्र कुलकर्णी यांना या चित्रपटाद्वारे स्वतंत्र संगीतकार म्हणून प्रथमच संधी देण्यात आली होती। तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटात अशोक सराफ आणि अलका कुबल या नायक नायिकांच्या व्यतिरिक्त लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या देखील भूमिका होत्या। वर्षा उसगावकर यांचा प्रदर्शित झालेला हा पहिलाच चित्रपट बरं का? श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गाणे ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील। हे गाणे आज अजूनही तितकेच बहारदार आणि सुरेल आहे। हे प्रणय गीत चित्रित झाले आहे अलका कुबल आणि अशोक सराफ यांच्यावर। या दोघांचा संयत अभिनय या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो। या प्रणय गीताच्या रचनेत किती साधेपणा आणि आपुलकी आहे बघा। संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी गायिका उषा मंगेशकर यांच्याकडून या गाण्याची तालीम प्रभुकुंजमध्ये प्रत्यक्ष लता मंगेशकर यांच्यासमोर करून घेतल्याची आनंदी आठवण त्यांनी एके ठिकाणी नोंद केली आहे। गिटार या वाद्याने केलेली सुरुवात या गाण्याला सुरुवातीलाच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते आणि पुढे उषा मंगेशकर यांचा हृदयस्पर्शी स्वर गाण्याची परमोच्च पातळी गाठतो आणि व्हायोलिनच्या पीसने गाण्याचा केलेला शेवट केवळ अप्रतिम। काही गाणी सर्वांगाने जमून येतात ना, हे गाणं त्यातलंच एक। ऐकूया पिलू या रागावर आधारित हे गाणं। खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, खुळा पाऊस डसेल सर्वांगाला, आता नको किनारा आवेगाला, धुंद धारांच्या रानात घुसायच, गुज ओठांनी ओठांना सांगायच, एका पावसात दोघांनी भिजायच। संगीत सुहासचंद्र कुलकर्णी, गीत सुधीर मोघे, आवाज उषा मंगेशकर।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार सुधीर मोघे, सूरज आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.